स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: नमस्कार, मी अंजली भिडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी। स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचं अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे 25 मे 2026 ही तारीख आणि वार आहे सोमवार. सोमवारची सुरुवात जी आहे ना ती पॉझिटिव्ह करायला हवी. म्हणजे कसं, आठवड्याची सुरुवात छान पॉझिटिव्ह झाली की आठवडा कसा छान जातो. आणि मंडळी, आज आहे जागतिक मासे स्थलांतर दिवस आणि तसंच आज जागतिक थायरॉइड दिवस आहे. जागतिक फुटबॉल दिवस देखील आज आहे. आणि आजच्याच दिवशी 1666 मध्ये शिवाजी महाराज आग्रा इथे नजर कैदेत होते. आणि 1961 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी हे दशक संपवण्यापूर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल असं अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केलं. 1963 मध्ये आफ्रिकन युनिटीची स्थापना आदिस अबाबा इथिओपिया इथं झाली. 1977 मध्ये चिनी सरकारनं विल्यम शेक्सपियरच्या कलाकृतींवरील बंदी उठवली. ही बंदी सुमारे 10 वर्ष लागू होती. 1985 मध्ये बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला. 1992 मध्ये प्रख्यात बंगाली लेखक सुभाष मुखोपाध्याय यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1991 मध्ये जाहीर झाला होता. तर 1999 मध्ये पंढरपूरला सुमारे 100 वर्ष लाखो भाविक आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या पंढरपूर करडुवारी नॅरो गेज रेल्वेचा निरोप देण्यात आला. 2010 मध्ये भारतीय वंशाच्या 59 वर्षीय कमला प्रसाद बिसेसर यांची त्रिनिदाद आणि टोबॅगोचे माजी पंतप्रधान पॅट्रिक मॅनिंग यांचा पराभव करून प्रथम महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली. तर 2014 मध्ये मालवथ पूर्णा ही जगातील सर्वात कमी वयात एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. जनविजन चाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे, पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई. वनपट्टण एक भाव अवघा ठाव सरता झाला, आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. याचा अर्थ असा, भक्तीचं प्रेम प्राप्त झाल्यामुळं जन आणि अरण्य आम्हाला समान भासतं. जिकडे पाहावं तिकडं आम्हाला विठ्ठल रखमाईचं दिसते. जनात आणि वनात आम्हाला काहीच फरक जाणवत नाही, कारण माझं मन देहावर नाही, सर्वत्र माझी समदृष्टी झालीये. तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्ये तन्मय झालो, त्यामुळे मला सुखदुःखाची आठवणही राहत नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मंडळी, आजचा दिवस आहे जागतिक मासे स्थलांतर दिन. आणि हा दिवस ना केवळ प्रदर्शनासाठी नाही, तर आपल्या पृथ्वीवरील पाण्यात राहणाऱ्या सर्व जीवांना, खास करून माशांना आणि ते ज्या नद्यांनी प्रवास करतात, त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे कृतीचं आवाहन आहे. स्थानिक सामुदायिक मेळाव्यापासून ते शैक्षणिक कार्यक्रमांपर्यंत माशांच्या स्थलांतरासाठी नदीचे मार्ग मोकळे ठेवण्याविषयी संदेश देण्यासाठी सर्वत्र लोक एकत्र येतात. फिरतीवर असलेल्या माशांबद्दल सांगायचं झालं तर हे प्राणी नद्यांना चैतन्यशील ठेवण्यासाठी निसर्ग आणि लोकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या परिसंस्थांना आधार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. परंतु त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. आता हे अडथळे कोणते तर धरणं जे आहेत ते त्यांचे मार्ग रोखत आहेत आणि त्यांचं पाणी गढूळ करत आहेत. नदीचा संगम काही ठिकाणी धरणांमध्ये होतोय. जागतिक मासे स्थलांतर दिनाचं उद्दिष्ट या आव्हानांना तोंड देण्याचं आहे. भावी पिढ्यामुक्त वाहणाऱ्या नद्यांमध्ये माशांच्या भव्य प्रवास साक्षीदार होऊ शकतील याची खात्री करून प्रत्येकाला यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणं हाच या दिवसाचा उद्देश आहे. तर म्हणजे अशा प्रकारे अतिशय महत्वाचा आजचा हा दिवस आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। सकाळचे 7:43 झालं आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। खूप मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत। आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झालीये आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार सकाळी 7:10 मराठी बातमीपत्र ऐकण्याची। ऐकूयात हे बातमीपत्र।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन। मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती। शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करावं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन। आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा बाद फेरीत प्रवेश। उद्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात संघादरम्यान पहिला सामना। आणि राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस, पुढचे 2 दिवस बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत। यावेळी 66 जणांना गौरवण्यात येईल। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित असतील। यावेळी 2 जणांना पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील। राज्यातून 15 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे। जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। नागपूरच्या निमजी गौंडखैरी परिसरात 100 एकरावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले,
2: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय। आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिकची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली।
1: सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टिक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे। या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला। यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे। फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली। तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्राम विकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईनं याबाबत जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे. मराठवाड्यासह राज्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एलनिनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येऊन कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड, पेरणीपूर्व बियाण्यांवर योग्य बीज प्रक्रिया, मिश्र पीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीनं शेती करावी असंही त्यांनी सांगितलं आहे.

0: साहित्य परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रंगकर्मी बंकटपुरी पुरस्कार अभिनेता संकर्षण कराड यांना, रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांना, तर विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीनेही सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. यावेळी आकाशवाणीचे लातूर जिल्ह्याचे वार्ताहर पत्रकार शशिकांत पाटील, संगीत क्षेत्रात आसावरी बोधनकर जोशी, निवेदक सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे तसंच नागपूर इथल्या दीपाली आणि अंजली राठोड यांना सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालये आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ व ल देशपांडे यांचं काल निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. नांदेड शहरात साठे चौक परिसरातल्या 2 मुलांचा गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. 14 वर्षीय रणवीर शिंगाडे आणि 13 वर्षीय गणेश डोंगरे हे दोघं नगिना घाट परिसरात पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात 2203 क्विंटल आंबा दाखल झाला असल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं. ही या हंगामातली आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली असून दर्जानुसार आंब्याला प्रतिक्विंटल 4500 ते 7500 रुपयांचा भाव मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी तर दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर 40 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. यासह रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अंतिम 4 मध्ये खेळणार आहेत. पहिला सामना उद्या धरमशाला इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. राज्याच्या विविध भागात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागातही काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात 66 पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन आणि शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी बातमीपत्र ऐकलं. त्या वेळेस झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचं अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी सकाळ आहे, सोबत आहे मी, तुम्ही आणि छान गाणी। अजून काय हवंय ना, आणि त्याचबरोबर असायला हव्या असतात त्या म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स। आणि त्या कुठून येतात तर ते आपल्याकडूनच येत असतात, कारण पॉझिटिव्ह विचार करणं हे खूप महत्वाचं असतं आणि आपण तेच करत नाहीत आणि त्यामुळे काय होतं तर पूर्ण दिवस खराब जातो, तो काम व्यवस्थित होत नाहीत आणि मग चिडचिड व्हायला लागते आणि चिडचिड झालं की मग असं वाटतं अरे यार असं व्हायला होतं। त्यामुळे आपल्या ना आपलं जे ध्येय आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपल्याला जे करायचं ना फक्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि ज्या अडचणी येतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा, कारण लाईफ आहे, अडचणी तर येणारच आहेत आणि आपली स्वप्न मोठी आहेत, त्यामुळे अडचणींना सामोरं जायची इच्छा आकांक्षा आपल्यामध्ये असलीच पाहिजे आणि नेहमी सातत्य ठेवा। सातत्याने काहीही शक्य होतं, अशक्य गोष्ट देखील शक्य होतात, त्यामुळे सातत्य असलं तर सगळं काही शक्य आहे। पॉझिटिव्ह रहा, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका आणि स्वतःच्या ध्येयावर फोकस करा, बघा नक्कीच तुम्हाला यश मिळेल। तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि याच गोष्टी लक्षात घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया। त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जे कोमल।

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:15 झालं आणि नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे काल म्हणजे 24 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या सुरक्षा भिंतीजवळ शनिवारी म्हणजेच 23 तारखेला सायंकाळी एका बंदूकधाऱ्यानं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेनं आणि स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांनी अत्यंत जलद कामगिरी करत या बंदूकधाऱ्याला कंठस्नान घातलं आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात काल एक मोठी दुर्घटना घडली आहे. वेंकटपुरा नदीत शिंपले गोळा करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्यानं 8 जणांचा बुडून मृत्यू झालाय. हा प्रकार भटकल तालुक्यातील शिराली आणि टट्टी हक्कल परिसरात घडला आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरात गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियातील पॉवर दाखवून देणाऱ्या काँक्रोच जनता पार्टीच्या अकाउंटची आणि त्यांचे संस्थापक अभिजित दिपकेंची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिजित दिपकेच्या या पक्षाबाबत अण्णा हजारेंना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी काँक्रोच जनता पार्टीचं समर्थन केलं आहे. अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावर 2 गटात जुन्या वादातून राडा झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल सकाळी घडली असून यामध्ये गोळीबार झाल्याची चर्चा आहे. पोलिसांसोबतच फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास सुरू आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजे 24 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हॅलो, मी पल्लवी पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा.
1: वेलकम बॅक मंडई, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या आपल्या देशातील सगळ्यात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली आहे बरं का. त्यानंतर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय. आणि यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जो देश स्वतःची शस्त्रास्त्र स्वतः बनवतो तो स्वतःच नशीब स्वतः लिहितो असं सांगितलंय. त्याचवेळी AI आणि ड्रोन तंत्रज्ञानामुळे भविष्यातील युद्धाचं स्वरूप बदलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर मंडई, अशा प्रकारे जो देश स्वतःची शस्त्रास्त्र स्वतः बनवतो तो स्वतःचं नशीब स्वतः लिहितो असं राजनाथ सिंग यांचं म्हणणं आहे. तर मंडई, अशा प्रकारे आपल्या शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातील सगळ्यात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची काल याची आत्ता नुकतीच उद्घाटन झालेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत इकडे हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: आता सगळं बरं आला बाकी
2: नाही सर्गाच्या बाबतीत नुसतं खोळावल्यासारखं करता अन पाणी टाकल्यान माहिता

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही एक दहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:48 झालेत. ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल, तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर

यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॉंगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900 पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता कॉंगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे, परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशु पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तरसदृश्य पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार

0: पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 9 वाजलेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता आपल्या शोमध्ये वेळ झाली आहे देवेंद्र भुजबळ लिखित आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील एक यशोगाथा जाणून घेण्याची. आजची यशोगाथा आहे लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी यांची. मी औरंगाबाद इथं 2017-18 या कालावधीत माहिती संचालक म्हणून कार्यरत होतो. मराठवाडा विभागाचे सर्वात महत्वाचे अधिकारी किंवा कार्यालय म्हणून माझा सततचा संबंध हा विभागीय आयुक्तांशी अथवा विभागीय आयुक्त कार्यालयाशी येत असे. त्यावेळचे विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर सर हे अतिशय संवेदनशील प्रोफेसर ऍक्टिव्ह अधिकारी असल्यानं तर खूपच संपर्क येत असे. खरं म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय हे त्या त्या विभागातील जवळपास सर्वच चांगल्या वाईट घटनांशी संबंधित असतं. मग त्या घटना म्हणजे दुष्काळ असो, दंगली असो, पाणीटंचाई असो, कुठे रोगराईचा उद्रेक असो, आंदोलनं असो, अति महत्वाच्या व्यक्तींचे दौरे असो, विभागीय स्तरावरील बैठका, कार्यक्रम, दिनविशेष, विविध उपक्रम, अभियानं, अशा विविध कारणांनी तेथील वातावरण खूप गजबजलेलं तर कधी खूप तणावग्रस्त असतं. अशा या वातावरणात एक अधिकारी नेहमीच तणावमुक्त राहून सदैव हसतमुख राहून काम करीत असायच्या. या त्यांच्या स्वभावाचं मला फार कौतुक वाटायचं आणि प्रत्येक अधिकारी कर्मचारी असाच असायला हवा असं मला वाटायचं. म्हणून मी त्या अधिकाऱ्याची मुलाखत घेतली आणि मथळा दिला. सदैव हसतमुख राहून काम करणाऱ्या उपायुक्त वर्षा ठाकूर घुगे. विशेष म्हणजे त्यावेळी उपायुक्त म्हणजेच उपजिल्हाधिकारी श्रेणीतील वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या वर्षा ठाकूर घुगे मॅडम आता लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असं असूनही त्यांच्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही. त्या लातूर जिल्ह्याच्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. जिल्हाधिकारी होऊनही कामाकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहणं, सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये टीम स्पिरिट निर्माण करून काम करणं, येणाऱ्या भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीनं बोलणं, विचारपूस करणं, अहंकाराला अजिबात थारा न देणं, असं त्यांच्यातील सर्व गुण शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अंगी बाणावले तर सर्वसामान्य नागरिकांना हे आपलं शासन आहे असा विश्वास नक्कीच वाटत राहील. तर जाणून घेऊया या वर्षा ठाकूर घुगे यांची प्रेरणादायी जीवन कहाणी. वर्षा ठाकूर घुगे यांचा जन्म औरंगाबाद इथं एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे कार्यरत होते. त्यांचं शालेय शिक्षण औरंगाबाद येथील प्रख्यात सरस्वती भुवन प्रशालेत झालं. मूळच्याच डॅशिंग स्वभावाच्या असल्यानं त्यांनी शालेय शिक्षणानंतर नेहमीच अभ्यासक्रम न निवडता नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये BA डिफेन्स स्टडीज हा उपक्रम निवडला. हा कठीण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना त्याच विषयात MA करण्याची खूप इच्छा होती. पण तोपर्यंत महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम कुठल्याच विद्यापीठात सुरू झालेला नव्हता. म्हणून त्यांनी नाईलाजानं परत औरंगाबाद इथं येऊन लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लॉचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन सायबर लॉ हा अभ्यासक्रमही पूर्ण केला. इथेच त्यांची ओळख आणि मैत्री पुढे त्यांचे भावी पती झालेले श्री गणेश घुगे यांच्याशी झाली. श्री गणेश घुगे यांनीच वर्षा मॅडमना स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन त्या परीक्षा देण्यास प्रेरित केलं. तसंच लहानपणापासून त्या वडिलांच्या सोबत दौऱ्यांमध्ये जात असत, त्यामुळे ही सरकारी नोकरीचं गुप्त किंवा सुप्त आकर्षण त्यांच्या मनात होतं. या सर्वांचा इतिहास आणि समाजशास्त्र या परीक्षेचा त्यांनी कसून अभ्यास केला आणि याचं फळ म्हणजे त्या पहिल्याच प्रयत्नात 12 जुलै 1995 रोजी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी उपजिल्हाधिकारी म्हणून निवडल्या गेल्या. मराठवाडा विभागातील पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळाला. उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पैठण इथं परिविधाक्षाधीन तहसीलदार म्हणून झाली. तिथं त्यांनी 4 महिने काम केलं. त्यावेळी एक महिला तहसीलदार पदी कार्यरत आहे याचं अप्रूप वाटल्यामुळं त्यांना नुसतं पाहण्यासाठीच लोक कार्यालयात गर्दी करायचे. त्यानंतर परिविक्षाधीन प्रांताधिकारी म्हणून खुलदाबाद इथं त्यांची नेमणूक झाली. वर्षा ठाकूर घुगे यांची प्रथम नियमित नेमणूक जिल्हा पुनर्वसन अधिकारी औरंगाबाद म्हणून झाली. तिथं 2 वर्ष काम केल्यावर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात विशेष कार्यकारण अधिकारी म्हणून काम त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सिल्लोड म्हणून काम करण्याची त्यांना आव्हानात्मक संधी मिळाली. प्रचंड पाणी टंचाई असताना रात्री बेरात्री सुद्धा व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी फार परिश्रम घेतले. या त्यांच्या कामाची सर्वत्र दखल घेतली गेली. हा उपक्रम सिल्लोड पॅटर्न म्हणून महाराष्ट्र शासनानं संपूर्ण राज्यात लागू केला. या कामाचं समाधान खूप लाभलं असं त्या आवर्जून म्हणतात. मॅडमनी भूसंपादन अधिकारी औरंगाबाद म्हणून काम करताना त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय मजूर संघटना आणि भारत सरकार यांचा बालकांसाठी असलेल्या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणूनही लक्षणीय कामकाज केलं. मॅडम घुगे यांनी म्हाडामध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करीत असताना धडाडी दाखवत अत्यल्प अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी लॉटरी पद्धतीनं औरंगाबाद इथं 1494 तर नाशिक इथं 995 घरं बांधली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे राबविल्या गेलेल्या बाल कामगार प्रकल्प प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. याची दखल घेऊन त्यांनी मध्य प्रदेशातील 5 जिल्ह्यांच्या बाल कामगार प्रकल्पांवर रिसोर्स पर्सन म्हणून नेमणूक करण्यात आली. IAS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या मसुरी येथील प्रशिक्षणात सुद्धा या प्रकल्पाची विशेष नोंद घेण्यात आली. ही मोठीच अभिमानाची बाब आहे. पुढे मॅडमची नियुक्ती उपायुक्त पुरवठा या पदावर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद इथं झाली. त्या पदावर 2 वर्ष काम करून त्या जुलै 2017 उपायुक्त म्हणजेच सामान्य या पदावर कार्यरत झाल्या. या पदावर कार्यरत असताना त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध वेरूळ महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केलं. अध्यक्ष महिला तक्रार निवारण समिती विशाखा समिती म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली. पुढे उत्कृष्ट सेवेमुळे वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांची नामनिर्देशनाद्वारे भारतीय प्रशासकीय सेवेत निवड होऊन त्यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या पदावर झाली. या पदावर असताना त्यांनी अतिशय कल्पक लोकोपयोगी उपक्रम राबवले. त्यातील काही ठळक म्हणजे माझी मुलगी माझा अभिमान, गाव तिथे खोडा, गाव तिथे स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरण, माझी शाळा सुंदर शाळा, आई बाबांची शाळा, बियांचे बॉल्स, भोसी पॅटर्न, ग्रामीण आरोग्य यंत्रणेचं सक्षमीकरण, आदिवासी पाडे तांडे यांच्यापर्यंत जाऊन शासनाच्या विकास योजनांचा त्यांना लाभ देणं असे उपक्रम राबवून प्रशासन गतिमान केलं. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या पदावरील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मॅडमची नेमणूक IAS सेवेतील सर्वात महत्वाचं पद समजल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी पदावर होऊन 2023 त्यांनी जिल्हाधिकारी लातूर या पदाची सूत्र स्वीकारली. या पदावर नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या. हे विशेष. या पदावर देखील त्या अत्यंत धडाडीनं काम करत आहेत. मॅडमना यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील प्रमुख पुरस्कार मान सन्मान म्हणजे भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण इथं इसेन्शियल ऑफ पॉलिसी डेव्हलपमेंट विभागातर्फे फ्रान्समध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या विषयावरील तर सिंगापूर इथं इसेन्शियल ऑफ पॉलिसी डेव्हलपमेंट या विषयावरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचा मान सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी 2002, उत्कृष्ट कार्यकर्ता अधिकारी 2003, जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2008 रोजी गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे गौरवचिन्ह देऊन गौरव, बालमजूर आणि पाणी टंचाई कार्यात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार, उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार 2012, जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च 2012 रोजी सखी बहुउद्देशीय महिला मंडळ औरंगाबादतर्फे स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान, सन 2013 उत्कृष्ट प्रशासक कलादर्शक पुरस्कार, उपायुक्त म्हणजेच पुरवठा पदावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट अप्पर जिल्हाधिकारी पुरस्कार, कोविड काळातील उत्कृष्ट सेवेमुळे शासनाचा कोविड योद्धा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मॅडमला लेखन, पदभ्रमण, निसर्ग, पर्यटन असे छंद आहेत. लेखनाच्या छंदातून त्यांनी नांदेड जिल्हा पर्यटन पुस्तिकेचं लेखन केलं असून पुरातत्व विभागाच्या अनेक पुस्तकांचं मराठीत अनुवाद केला आहे. तसंच त्यांनी समाज माध्यमांतून लिहिलेली औरंगाबाद जिल्ह्यातील विविध स्थळांविषयीचं लेख आणि स्वानुभवही खूप लोकप्रिय ठरले आहेत. तर मंडई ही होती एक वेगळी यशोगाथा लातूरच्या पहिल्या महिला अधिकारी यांची, आणि अतिशय सुंदर ही यशोगाथा होती वर्षा ठाकूर घुगे यांची. तर ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. ही यशोगाथा देवेंद्र भुजबळ लिखित आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आहे. मंडई, खरंच या यशोगाथा ऐकून आपल्यालाही असं वाटतं की आपणही काहीतरी करावं, त्यासाठी प्रयत्न करणं, आपलं ध्येय ठरवणं आणि त्या ध्येयावर चालणं खूप महत्वाचं आहे. ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा. 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सकाळचे 9:22 झालेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, काल होता या महिन्यातला, म्हणजे मे महिन्यातला चौथा रविवार, आणि काल आपण सगळ्यांनाच बंधू दिवस, भाऊ दिवस हा साजरा केलेला आहे, ब्रदर्स डे साजरा केलेला आहे. आणि पुन्हा एकदा माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, सगळ्या भावांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, खरं म्हणजे भावांसाठी काही दिवस नसायला हवा, प्रत्येक दिवस हा भावांसाठी भावांसोबतच असतो. तर हाच दिवसाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्या सोबत आहे आपली एक मैत्रीण दिशा. हाय दिशा.
1: हाय कोमल.
0: सो दिशा, काल होता ब्रदर्स डे, बंधू दिन काल होता, तर तुला तुझ्या भावाबद्दल काय वाटतंय?
1: कोमल, भाऊ म्हणजे हा पाहिजेलच खरं तर. आणि काल माझ्या भावासोबत मी जास्त बोलणं नाही झालं, पण आम्ही सोबत होतो रात्री, त्याच्यासाठी मी केक नेला होता आणि असं सेलिब्रेशन केलं आहे मी. पण सगळेच भाऊ जे आहेत ते खूप गरजेचे असतात, कारण ते जेव्हा गरज असते तेव्हा पण असतात, कायम सोबत असतात आणि काळजी देखील घेतात बहिणींची. तर
0: म्हणजे असं नाही की रक्ताचाच भाऊ, तर सगळेच भाऊ आपल्यासाठी तेवढं करतात जेवढं आपला सख्खा भाऊ करतो. खरं आहे, कारण ते म्हणतात ना, बॉईज आर सो सिम्पल, तसं आहे. आणि तुझा आणि तुझ्या भावांमधला, म्हणजे तुला खूप भाऊ आहेत, आता मी तुला नेहमीच बघते, तर तुमचा बॉन्ड कसा आहे?
1: एकदम मस्त आहे. म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की बाबा, असं ऐकलंय की भावा बहिणींमध्ये भांडणं होतात, पण आमच्यात भांडणं होऊन सुद्धा तेवढंच प्रेम आहे. आणि सगळेच माझ्यावर प्रेम करतात, कारण की माहीत नाही, ते म्हणतात दिशा आगावे, पण तसं नाहीये. माझे भाऊ खरंच चांगले, सगळे चांगले.
0: अरे वा. तर आज भावांना जर काही सांगायचं झालं तर काय सांगशील?
1: काय, नेहमी सोबत राहा आणि स्वतः देखील काळजी घ्या आणि हॅप्पी राहा.
0: तुला आज तुझ्या भावांसाठी कोणतं गाणं डेडिकेट करायला आवडेल का?
1: हो नक्कीच, ते खारी जे सॉन्ग आहे ते
0: नक्कीच. दिशा, आणि तुला आणि तुझ्या भावांचं जे प्रेम आहे ते असंच सोबत राहो, कंटिन्यू राहो, एकमेकांच्या तुम्ही सोबत राहा. आणि तुला आणि तुझ्या भावांना तुझ्या म्हणजे ब्रदर्स दिनाच्या किंवा बंधू दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता ऐकूयात तुझंच हे गाणं. तर मंडळी, आत्ता खारी बिस्किट या चित्रपटातलं खारी हे गाणं दिशाला ऐकायचं आहे, तिच्या भावांना डेडिकेट करायचं आहे, तर ऐकूयात हे गाणं. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणणं यंदाचा उन्हाळा ना अनेक शहरांमध्ये 45 अंश सेल्सिअसचा टप्पा पार करतोय. बरं का, रस्ते काँक्रीटची जंगलं, वाहनांची उष्णता आणि कमी होत चाललेली हिरवळ यामुळे शहरं दिवस रात्र तापलेलीच राहत आहेत आणि यालाच अर्बन हीट इसलँड इफेक्ट म्हटलं जातं. हो, तज्ज्ञांच्या मते ना हवामान बदल, एल निनोचा प्रभाव, कमी पाऊस आणि वाढती शहरीकरणाची गती यामुळे भारतातील उष्णतेच्या लाटा अधिक धोकादायक बनत आहेत. ही उष्णता फक्त वातावरण बदलत नाही तर आपल्या शरीरावर, आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम करतात. त्यामुळे काळजी घ्या. भारतामध्ये उष्णतेच्या लाटा नवीन नाहीत, पण 2026 मधील उष्णतेची तीव्रता, कालावधी आणि विस्तार अभूतपूर्व ठरत आहे. उत्तर आणि मध्य भारतासोबत पाकिस्तानच्या काही भागांमध्ये सलग अनेक दिवस प्रचंड उष्णता अनुभवली जातीये. रात्री देखील तापमानात फारसा घट होत नाहीये. तज्ज्ञांच्या मते कोरडं वारे, कमी पाऊस, जमिनीतील घटलेला ओलावा आणि वाढतं सरासरी तापमान यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. आणि मंडळी, भारतामधील ना वाढत्या उष्णतेमागं स्थानिक आणि जागतिक अशी दोन्ही कारणं आहेत. बरं का, त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागरातील एल निनो परिस्थितीमुळे आर्द्रता कमी होत असून उष्णतेचा प्रभाव वाढतोय आणि त्याचवेळी दीर्घकालीन हवामान बदलामुळे जागतिक तापमान सातत्यानं वाढत आहे. तर मंडळी, 35 अंश सेल्सिअस नंतर श्वासोच्छ्वास वेगानं होतो आणि शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात. 40 अंश सेल्सिअसमध्ये शरीर जवळपास 35% अधिक ऊर्जा वापरतं. रक्तवाहिनी ज्या आहेत त्या रुंद होतात, हृदयावर अधिक ताण येतो, रक्तदाब कमी होऊ शकतो. दीर्घकाळ उष्णतेत राहिल्यास डिहायड्रेशन, थकवा आणि हीट स्ट्रोकचा धोका देखील वाढतो. तर हे सगळे गंभीर परिणाम शरीरावर होतात या उष्णतेमुळे. त्यामुळे काळजी घ्या, तुमची, इतरांची काळजी घ्या. उन्हात बाहेर जाऊ नका. काम असेल आणि खूप महत्वाचं काम असेल, जायचंच असेल तर टोपी, स्टोल, स्कार्फ जवळ ठेवा. म्हणजे जवळ ठेवा म्हणजे डोक्याला बांधा, सनग्लासेस वापरा, पाणी पित राहा, लिंबू पाणी, दही, ताक यांसारखे पदार्थांचं सेवन करत राहा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आणि जे गाडी चालवतात, ज्यांच्याकडे गाडी आहे, किंवा सगळ्यांसाठीच आता सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. ऐक, म्हणजे रोज सकाळी उठलं की पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात. काय करावं माणसानं हेच कळत नाहीये, आणि कसं जगावं हेच कळत नाही महागाईमुळे. आणि आता पुन्हा तोच प्रश्न पुढे आलाय आपल्या देशभरात. महागाईनं आधीच सर्वसामान्यांचं कंबरड मोडलंय बरं का. आणि आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली असून गेल्या 10 दिवसांतली ही चौथी दरवाढ आहे बरं का. हो, म्हणजे फक्त 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात. यावेळी पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.17 रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता 102.12 रुपये प्रति लिटर तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर वर पोहोचले आहे. आणि आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 111 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले असून डिझेलचे दरही 98 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आज पेट्रोल जे आहे ते 2.61 रुपयांनी वाढले तर डिझेल 2.71 रुपयांनी वाढलेलं आहे. तर मंडळी, 2 आठवड्यात ही चौथ्यांदा दरात वाढ झालेली दिसतीये आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं डोकंच बंद पडले, माझंही पडतंय काय असं वाटायला लागलंय. काय होणार हाच प्रश्न आता डोळ्यासमोर येतोय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत ऐकत्रे हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडई सकाळचे 9:54 झालेत. बरं का मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडई, तुम्हाला माहिती आहे का, भारतीय नागरिकांसाठी ना लागू असलेली 60 दिवसांची व्हिसा फ्री एंट्री योजना थायलंडनं बंद केली आहे. हो, आता ना भारताला पुन्हा व्हिसा ऑन अरायव्हल श्रेणीत टाकण्यात आलंय आणि त्यामुळे आता भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये प्रवेशासाठी विमानतळावर व्हिसा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसंच शुल्क देखील भरावं लागणार आहे. तर मंडई, व्हिसाशिवाय 30 ते 60 दिवस थायलंडमध्ये राहण्याची परवानगी होती आणि आता भारतीय पर्यटकांना फक्त 15 दिवस राहता येणार आहे. प्रति व्यक्ती 2000 थाई बाट म्हणजे 6000 रुपये व्हिसा शुल्क भरावं लागणार आहे. थायलंड सरकारनं आता फक्त 54 देशांच्या नागरिकांना 30 दिवसांची व्हिसा सूट कायम ठेवली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर तसंच अनेक युरोपियन देशांचा समावेश आहे. आणि 90 दिवसांची व्हिसा सूट अर्जेंटिना, पेरू, चिली, ब्राझील आणि दक्षिण कोरिया यांना आहे. तर 30 दिवसांची व्हिसा सूट चीन, हाँगकाँग, रशिया, लाओस, मकाऊ, तिमोर लेस्ते आणि कझाकिस्तान यांना आहे. आणि 14 दिवसांची व्हिसा सूट कंबोडिया आणि म्यानमार या दोघांनाच आहे. तसंच मंडई, काही जण ड्रग्स तस्करी, सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकले आहेत आणि बेकायदेशीर हॉटेल आणि शाळा चालवण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये देखील सहभागी केलेले आहेत आणि सहभागी आहेत. त्यामुळे थायलंडनं कडक नियम केलेले आहेत. तर मंडई, अशा प्रकारे आता थायलंडचे हे काही नियम बदलण्यात आलेत आणि थायलंडचा आता भारतीयांना चांगलाच दणका बसलेला आहे. तर मंडई, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 10 वाजलेत आणि नगरचे अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या ना जग बदलत आहे बरं का, त्याचप्रमाणे शेतीची पद्धत सुद्धा आधुनिक होत चालली आहे. अशीच एक आधुनिक पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक शेती. हो, पाण्याची कमतरता आणि कमी जी आहे कमतरता आणि कमी होत जाणारी शेतीयोग्य जमीन जी आहे, या गोष्टी लक्षात घेतल्या तर आगामी काळात या तंत्राला मोठी संधी आहे. योग्य प्रशिक्षण, नियोजन आणि मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी या तंत्राद्वारे कमी क्षेत्रातूनही जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊ शकतात. ते कसं? तर सगळ्यात पहिले म्हणजे हायड्रोपोनिक्स म्हणजे नेमकं काय, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर माती मोजणी किंवा मातीऐवजी पाणी, वाळू, खडी किंवा नारळाच्या केसरापासून बनलेलं कोको पीठ वापरून पिकं वाढवण्याची पद्धत आहे. नियंत्रित वातावरणात शेती केली जाते आणि पिकांची मुळं पोषक द्रव्यांनी समृद्ध पाण्यात बुडवली जातात आणि रोपांना अत्यावश्यक किंवा आवश्यक अन्नद्रव्य थेट पाण्यापासूनच किंवा पाण्यातूनच मिळतात. या तंत्रामुळे पिकाला मातीची आवश्यकता राहत नाही. तसंच लागवडीसाठी PVC पाईप, टाकी, मोटर पंप आणि पोषक द्रावण वापरलं जातं. PVC पाईपमध्ये ठराविक अंतरावर छिद्र करून त्यात रोपं बसवली जातात. पाण्याचा प्रवाह रोपांच्या मुळांपर्यंत ठेवल्यानं झाडांना सतत आवश्यक पोषक द्रव्य मिळत राहतात आणि नियंत्रित प्रकाश, तापमान आणि ओलावा असल्यानं झाडांची वाढ वेगानं होते. तर मंडई या पद्धतीमध्ये कमी जागा लागणाऱ्या आणि जलद वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य दिलं जातं, जसं की पालक, कोथिंबीर, तुळस, लेट्यूस, टोमॅटो, सिमला मिरची, काकडी, तसंच स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी यांसारखी फळंही सहजपणे यामध्ये पिकवता येतात. आणि हायड्रोपोनिक्स शेतीचे अनेक फायदे आहेत, जसं की या शेतीमध्ये मातीची आवश्यक नसल्यानं जमिनीचा जो आहे तो प्रश्नच राहत नाही आणि यामध्ये साधारण शेतीपेक्षा 90% पाणी वाचतं. तर कमी जागेत जास्त उत्पादन मिळतं, मजूर आणि वेळेची बचत होते, कीड रोगावर आळा बसतो आणि उत्पादन चांगल्या दर्जाचं मिळतं. तर मंडळी, अशा प्रकारे ही हायड्रोपोनिक्स शेती आहे. तर तुम्हाला याबद्दल काही माहिती होतं का, नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण थायरॉइड या आजाराबद्दल नेहमी ऐकून असतो बरं का. आणि थायरॉइड हा आपण म्हणतो की खूप त्रासदायक आहे, अंग सुजतं, जेवण जात नाही, अशा अनेक गोष्टी त्याच्यामुळे असतात. आणि आज तोच दिवस आहे, आज आहे 25 मे, म्हणजे जागतिक थायरॉइड दिवस आज आहे. आणि आपल्या गळ्यात असलेली छोटी बटरफ्लाय आकाराची थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीराची मेटाबॉलिझमची किंग आहे बरं का. पण आपल्यापैकी अनेकांना याची माहितीच नसते, आणि आज या दिवशी आपण थायरॉइडबद्दलच महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे, थायरॉइड ही गळ्यातील एक छोटी ग्रंथी आहे. ती T3 आणि T4 हे हॉर्मोन्स तयार करते, जे आपल्या शरीरातील ऊर्जा, वजन, हृदयाचे ठोके, केस, त्वचा आणि मनस्थिती नियंत्रित करतात. आणि मंडळी, हायपो याच्या दोन मुख्य समस्या असतात बरं का थायरॉइडच्या, थायरॉइड कमी होणं आणि थायरॉइड जास्त होणं. यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात त्रास होत असतो. आणि सगळ्यात पहिली म्हणजे हायपोथायरॉइडिझम, म्हणजेच थायरॉइड कमी होणं. आणि त्यामध्ये काय होतं तर सतत थकवा, वजन वाढतं, केस गळतात, थंडी वाजते, बद्धकोष्ठ होतं, डिप्रेशन होतं. आणि हायपर थायरॉइडिझम आहे, म्हणजेच थायरॉइड जास्त होतो, यामध्ये वजन कमी होणं, घाम येणं, हृदय धडधडणं, चिडचिड, डोळे सुजणं, हे सगळं त्यामध्ये येतात. आणि भारतामध्ये सुमारे 4.2 कोटी लोकांना थायरॉइडची समस्या आहे. महिलांमध्ये हे पुरुषांपेक्षा 5 ते 8 पट जास्त आढळतं. गर्भवती महिलांना आणि 35 वर्षांवरील महिलांना विशेष काळजी घ्यायला हवी असते यामुळे. आणि आयोडीनयुक्त अन्न खायचं, तसंच म्हणजेच मीठ, समुद्र मासे, दही हे जरा कमी करायचं, कसंच कच्चा गोभी, ब्रोकोली कमी खा, हे देखील तुमच्यासाठी, म्हणजे जर कोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे. तसंच रोज 30 ते 45 मिनिटं चालणं किंवा योगासन करा, तणाव कमी करा. आपल्याकडे तर तणाव खूप जास्त असतो, तर तो कमी घ्यायचा. जर तुम्हाला सतत थकवा, नियमित अनियमित वजन बदल, केस गळणं, मूड स्विंग्स किंवा गळ्यात सूज जाणवत असेल, तर लगेच DSH ब्लड टेस्ट करून घ्या. आणि लवकर ओळखल्यास ही समस्या पूर्णपणे नियंत्रित करता येते. आणि मैत्रिणींनो, थायरॉइड हा आपला शत्रू नाही तर मित्र आहे, फक्त त्याची काळजी घ्या. आणि आज जागतिक थायरॉइड दिवसानिमित्त आपल्या आजूबाजूच्या महिलांना, बहिणींना आणि मातांना थायरॉइड टेस्ट करण्याबद्दल सांगा. आणि तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या. आपण बऱ्याचदा आपल्याला हे लक्षण दिसलं की अंगावर काढतो, तसं न करता त्याच्या व्यवस्थित चेकअप करून घ्या, तपासण्या करून घ्या. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आज आहे जागतिक थायरॉइड दिवस, त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि त्याचबद्दल मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्या. आणि थायरॉइड असल्यास ना नियमित दिनचर्या खूप महत्वाची असते बरं का. यामुळे हॉर्मोन्स संतुलित राहतात, वजन नियंत्रणात राहतं आणि थकवा कमी होतो. सकाळी लवकर उठायचं, 6 ते 7 दरम्यान उठायचं, रात्री लवकर झोपायचं, उठल्यावर लगेच 1-2 ग्लास गरम पाणी जे आहे ते प्या आणि त्यात अर्धा लिंबू पिळा. तुम्ही आपलं मध जे असतं हनी ते पण टाकू शकता, पण ते टाकल्यास जर साखरेची समस्या असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही न टाकता फक्त लिंबू देखील घेऊ शकताय. डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे थायरॉइडचं औषध रिकामा पोटी घ्या, तसंच ते घेतल्यावर 45 ते 60 मिनिटं काहीही खाऊ नका आणि 30 ते 45 मिनिटं जोरदार व्यायाम करा, चाला, तसंच योगासनं करा, सूर्यनमस्कार, तसंच उष्ट्रासन, मत्स्यासन, प्राणायाम यासारखे तुम्ही नमस्कार किंवा योगासनं करू शकता. त्याच्यानंतर सकाळी नाश्ता करायचा आहे छान, त्यानंतर जेवण, म्हणजे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर योग्य काळजी घ्या, झोपण्यावर योग्य काळजी द्या. तसंच दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या, रात्री 9 नंतर मोबाईल टीव्ही कमी करा. तणाव जे आहे ते खूप आपण घेत असतो, ताणतणाव, तो नाही घ्यायचा आहे. रोज 10 मिनटं ध्यान किंवा प्राणायाम करायचा आहे आणि सकाळी 10-15 मिनटं सूर्यप्रकाश घ्यायचा आहे व्हिटॅमिन डी साठी आणि 7 ते 8 तास चांगली झोप घ्यायची आहे. कॅफिन दुपारनंतर चहा कॉफी कमी घ्या. हो, कॅफिन आपण खूप घेत असतो ते कमी करायचं आहे. आणि सोमवार ते शनिवार हे सगळं जे रुटीन आहेत ना ते फॉलो करायचं आहे. आणि रविवारी थोडासा तुम्ही यातून आराम घेऊ शकता जर तुम्हाला कंटा येत असेल तर. आणि TSH टेस्ट प्रत्येक 6 ते 8 आठवड्यांनी करून घ्या. तसंच औषधं घेतल्यावर किमान 4 तास दही, दूध, सोया कॅल्शियम टॅबलेट घेऊ नका. कच्च्या गोबी ब्रोकोली टाळा. नियमित वजन, ऊर्जा आणि मूड चेक करत राहा. तर मैत्रिणींना अशा प्रकारे आपण आपलीच जर काळजी घेतली तर खूप समस्या कमी होऊ शकतात. जर तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी परेश मुकाशी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, 10:50 झालेत. आणि मंडळी, पाथर्डी ते धामणगाव रस्त्याच्या दुतर्फाना मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यानं हा परिसर सध्या घाणीच्या विळख्यात सापडलाय बरं का. आणि हा मार्ग धामणगाव, मढी, वृद्धेश्वर आणि मायंबा या प्रसिद्ध देवस्थानांकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्यानं दररोज हजारो भाविक या मार्गानं प्रवास करतात. मात्र रस्त्यालगत चाललेल्या कचऱ्यामुळे भाविकांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. आणि मंडळी, अस्वच्छता म्हटलं की आजार असल्याचं आजार, लहान मुलांचं आरोग्य धोक्यात येणं, अशा अनेक गोष्टी असतात. किंवा मग पशु, पक्षी, प्राणी यांचं देखील आरोग्य यामुळे धोक्यात येतं. आणि आता सध्या पाथर्डी धामणगाव रस्त्यावर कचऱ्याचं साम्राज्य झालंय, त्यामुळे तिथलचे जे भाविक आणि नागरिक आहेत ते त्रस्त झाले. त्यामुळे आपल्याला आणि प्रत्येकाला याबद्दल जागृत होणं गरजेचं आहे. कचरा होतो तो फक्त आपल्यामुळेच होतो, आपणच करत असतो. मग आपणच जर याची दक्षता घेतली, काळजी घेतली तर किती चांगलं होईल ना. याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, 10:54 झालं बरं का. खरं म्हणजे आपला आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. निरोप घेण्याची ती इच्छा होत नाहीये, पण वेळोअभावी आपल्याला थांबावा लागतंय. आणि थोडाच वेळात म्हणजे सकाळी 11 लाडकी मैत्रीण तुमची गोष्टी तुमच्या आमच्यामध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे आरजे ऋतू खूप साऱ्या गप्पा घेऊन. आणि मंडळी, जाता जाता एक कविता असतो आपण ऐकत असतो, कारण कविता ऐकली ना किती छान वाटतं. म्हणजे कविता अशी असते की एकदम कमी शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. आणि आज प्रियांशु यांच्या कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्या श्यामल तरुण रात्री मज भेटाया तू येशील का, त्या श्यामल तरुण रात्री मज भेटाया तू येशील का, चांदणे येतील कुशीत माझ्या सखे तू मेठीत घेशील का, नक्षत्रांच्या ओळींसारखी जनोजन्मी राहशील का, नक्षत्रांच्या ओळींसारखी जनोजन्मी राहशील का, हातात घेऊन हात माझा, हातात घेऊन हात माझा सोबतीनं चालशील का, सांग सखे या चांदण्या रात्रीला ग्वाही तू आज देशील का, नववधू होऊन तू घरात माझ्या येशील का, नववधू होऊन तू घरात माझ्या येशील का. अशी अतिशय सुंदर ही कविता आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आणि तुम्ही देखील कविता लिहित असाल तर माझ्यापर्यंत पोहोचवू शकताय 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी 7 पुन्हा भेटूया नगरचे अंतरंग या शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तर मंडळी आपण दिवसभर अनेक कामं करतो, धावपळ करतो, चालतो, उभे राहतो आणि कधी कधी थकून सुद्धा जातो, पण या सगळ्या हालचाली शक्य होतात त्या आपल्या मजबूत हाडांमुळे। आपल्या शरीराला आकार देणारे आणि आपल्याला आधार देणारे हे हाडांचे जाळे जर कमजोर झाले तर आपल्या रोजच्या जीवनावरती त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। आजकाल लहान वयातच पाठदुखी, गुडघेदुखी आणि अशक्तपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात आणि यामागचं एक मुख्य कारण म्हणजे हाडांना योग्य ते पोषण न मिळणं। हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम। कॅल्शियम आपल्या हाडांना बळकटी देतो आणि त्याची घनता टिकून ठेवतो। दूध, दही, ताक, चीज, रागी आणि बदाम यासारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतं आणि त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करणं फार गरजेचं आहे। मात्र फक्त कॅल्शियम घेतल्यानं पुरेसं होत नाही बरं का, कारण ते शरीरामध्ये नीट शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते। व्हिटॅमिन डी चा सर्वात सोपा आणि नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश। जर आपण दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं उन्हात बसलो किंवा थोडा वेळ चाललो तर आपल्या शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी सहज मिळू शकते आणि त्यामुळे सूर्यप्रकाश टाळण्याऐवजी त्याचा योग्य प्रमाणात फायदा घेणं आवश्यक आहे। हाडांच्या आरोग्यासाठी प्रोटीन देखील महत्वाचं असतं, कारण ते स्नायूंना बळकटी देतं आणि हाडांना आधार देतं। डाळी, कडधान्य, मूग, अंकुरित धान्य आणि अंडी यासारख्या पदार्थांमध्ये प्रोटीन हे चांगल्या प्रमाणात असते आणि त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीर अधिक सक्षम बनतं। याशिवाय आपल्या खाण्याच्या सवयी देखील हाडांच्या आरोग्यावरती परिणाम करतात। जास्त प्रमाणात जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानं हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात। त्यामुळे शक्यतो घरचे ताजे आणि संतुलित अन्न खायची सवय लावणं गरजेचं आहे। योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे। व्यायामामुळे हाडं मजबूत राहतात आणि शरीर लवचिक राहतं। रोज चालणं, हलकं धावणं, योगा किंवा सूर्यनमस्कार केल्यानं शरीराची ताकद वाढते आणि हाडांची घनता टिकून राहते। विशेषतः महिलांसाठी हाडांची काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण वाढत्या वयानुसार त्यांच्यात हाडं कमजोर होण्याचा धोका जास्त असतो। जर आपण हाडांची योग्य ती काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात। हाडं कमजोर झाल्यास सहज फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते, सतत वेदना होऊ शकतात आणि रोजच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होतात। त्यामुळे योग्य आहार घ्या, व्यायाम करा आणि त्याचसोबत योग्य ती जीवनशैली यांचा अवलंब करा, हे खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आपल्या शरीराची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याची सुरुवात आपण आजपासूनच सुरू करू शकतो। रोजच्या आहारामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा, सकाळचा सूर्यप्रकाश घ्या, नियमित व्यायाम करा आणि जंक फूड पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। या छोट्या सवयी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात। तर मंडळी चला तर मग आजपासूनच आपण एक छोटासा संकल्प करूयात की आपल्या हाडांचं आरोग्य जपायचं आणि निरोगी जीवन जगायचं, कारण मजबूत हाडे म्हणजेच मजबूत आयुष्य असतं। तर मंडळी आजचा हा माझा आरोग्य मंत्र नक्कीच लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया थोड्याच वेळात एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आत्ता आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे आरोग्याचं बाळकडू म्हणजेच आपल्या मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी. मित्रांनो प्रत्येक आई वडिलांची इच्छा अशी असते की त्यांचं बाळ निरोगी आनंदी आणि तंदुरुस्त वाढावं. पण अनेकदा आपण काही छोट्या चुका करतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. त्यामुळे आज आपण अगदी सोप्या भाषेत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी मुलांच्या आहाराबद्दल बोलूया. तर लहान वयात मुलांना पौष्टिक आहार देणं फार गरजेचं आहे. त्यांच्या आहारात दूध फळं भाज्या डाळी आणि कडधान्य यांचा समावेश असावा. जंक फूड चिप्स कोल्ड ड्रिंक्स यापासून मुलांना शक्यतो दूर ठेवावं कारण यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. मुलांच्या वाढीसाठी फक्त आहारच नाही तर योग्य सवयी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत बरं का. वेळेवरती झोपणं वेळेवरती उठणं आणि त्याचसोबत स्वच्छतेची सवय लावणं या गोष्टी लहानपणापासूनच शिकवायला हव्यात. हात धुणं दात घासणं आणि स्वच्छ राहणं या सवयी त्यांना निरोगी ठेवतात. मित्रांनो आजच्या डिजिटल युगात एक मोठी समस्या म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन टाइम. लहान मुलं तासन तास मोबाईल वरती गेम खेळतात किंवा व्हिडिओ पाहतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवरती आणि मेंदूवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं फार गरजेचं आहे. शक्यतो लहान मुलांना मोबाईल देऊच नका. त्याचसोबत मुलांना बाहेर खेळण्याची सवय लावणं देखील फार महत्वाचं आहे. धावणं खेळणं सायकल चालवणं यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. बाहेर खेळल्यामुळे त्यांना ताज्या हवेत वेळ घालवता येतो आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. मित्रांनो मुलांच्या आरोग्यात लसीकरणाचा मोठा वाटा असतो बरं का. वेळेवरती लसीकरण केल्यानं अनेक गंभीर आजारांपासून मुलांचं संरक्षण होतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय पालकांनी मुलांशी संवाद साधणं फार महत्वाचं आहे. मुलांच्या भावना समजून घेणं त्यांचं ऐकणं आणि त्यांना प्रेमानं मार्गदर्शन करणं यामुळे त्यांचा मानसिक विकास चांगला होतो. मुलं फक्त शारीरिक दृष्ट्या नव्हे तर भावनिक दृष्ट्या सुद्धा मजबूत होतात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलं आपल्याकडूनच शिकतात. आपण ज्या सवयी अंगीकारतो त्याच सवयी मुलंही आत्मसात करतात. त्यामुळे आपण स्वतःही निरोगी सवयी अंगीकारणं फार गरजेचं आहे. चला तर मग आजपासून आपण ठरवूयात की आपल्या मुलांना योग्य आहार चांगल्या सवयी आणि भरपूर प्रेम देणार कारण निरोगी बालपण म्हणजेच उज्ज्वल भविष्य. आणि याच सकारात्मक विचारांसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा. तर मंडळी आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घराशी जोडलेला विषय पण तरी सुद्धा आपण त्यावरती मोकळेपणानं बोलायला कचरतो आणि विषय आहे पाळीची रजा. नुकताच वर्तमानपत्रामध्ये प्रज्ञा शिवतरे यांचा एक लेख मी वाचला होता आणि मला वाटलं की हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवा. एका मैत्रिणीनं सहज विचारलं होतं की जर एखाद्या गोष्टीमुळं खूप त्रास होत असेल तर आपण तो का सहन करायचा. खरंच आहे, शरीराचा हा नैसर्गिक धर्म पाळताना होणारा त्रास आपण नॉर्मल म्हणून दुर्लक्षित का करतोय. तुम्हाला माहितीये का, ही चर्चा फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरात सुरू आहे. जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यासारख्या देशांनी तर याला कायदेशीर मान्यता सुद्धा दिली आहे. अगदी स्पेननं सुद्धा 2023 मध्ये महिलांना दर महिन्याला 3 ते 5 दिवसांची पगारी रजा मंजूर केली. तर आता प्रश्न असा येतो की भारतात काय स्थिती आहे बरं. आपल्याकडे बिहारमध्ये अनेक वर्षांपासून महिला कर्मचाऱ्यांना ही रजा मिळतीये. आता कर्नाटक आणि केरळ सरकारनं सुद्धा या दिशेनं पाऊल टाकलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग सुद्धा यासाठी एक आराखडा तयार करतय. ही खर तर खूप स्वागतार्ह गोष्ट आहे बरं का. पण इथे एक गंमत सुद्धा आहे. जेव्हा आपण रजेबद्दल बोलतो तेव्हा काही लोक विचारतात की अरे मग या महिलांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम नाही का होणार, किंवा हे समानतेच्या विरोधात नाहीये का. पण विचार करा, जर एखाद्याला शारीरिक वेदना होत असतील तर तो पूर्ण क्षमतेनं काम कसं काय करू शकेल. तिथे रजा देणं ही सवलत नाही तर एक गरज आहे. मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की पाळीचे ते 4 ते 5 दिवस प्रत्येकीसाठी सारखे नसतात. कोणाला फक्त थोडा अशक्तपणा जाणवतो तर कोणाला तीव्र कंबरदुखी, पोटदुखी किंवा डोकेदुखीचा सामना करावा लागतो. काही जण म्हणतात की आमच्या वेळी आम्ही सगळी कामं करायचो, पण प्रत्येकीची शारीरिक ठेवण वेगळी असते. कधी कधी हे दुखणं इतकं जास्त असतं की साध्या हालचाली करणं सुद्धा कठीण होतं. आणि अशा वेळी रजा कशाला असं विचारण्यापेक्षा तुला विश्रांतीची गरज आहे का, हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. अनेकदा भीती असते की जर रजा घेतली तर कामाच्या ठिकाणी आम्हाला कमकुवत समजलं जाईल का, किंवा आम्हाला प्रमोशन मध्ये डावललं जाईल का. मित्रांनो, संवेदनशीलता म्हणजे भेदभाव नव्हे. एखाद्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा सन्मान करणं म्हणजे खरी प्रगती आहे. आज काळ बदलतोय, कंपन्यांचे नियम बदलतात, पण त्यासोबत आपली मानसिकता बदलणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. आणि ही रजा म्हणजे सुट्टी एन्जॉय करणं नसून आपल्या शरीराला आणि आरोग्याला दिलेला वेळ आहे. न्यायालयानं सुद्धा एका प्रकरणात म्हटलं होतं की ही सक्ती केल्यास महिलांच्या नोकरीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण फक्त कायद्याचं नाही तर ते मानवी दृष्टिकोनाचं आहे. आपल्या घरातल्या स्त्रिया, आपल्या ऑफिसमधल्या सहकारी जेव्हा या त्रासातून जात असतात तेव्हा त्यांना सहानुभूतीपेक्षा समजून घेण्याची गरज असते. पाळीची रजा हा स्त्रियांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा हक्क आहे. समानता म्हणजे फक्त सारखे नियम लावणं नाही तर एकमेकांच्या गरजा ओळखून साथ देणं होय. तर मित्रांनो, याच पॉझिटिव्ह विचारासोबत भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा. मित्रांनो, कधी तुमच्या सोबत असं झालंय का की तुम्ही शांत बसलेले असता पण तुमच्या डोक्यात विचारांची गर्दी सुरू असते. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार येतो आणि मग तिसरा चौथा असे करत करत मन सतत धावतच राहतं. या सतत चालणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात ही समस्या खूप सामान्य झाली आहे बरं का. आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो किंवा भविष्याबद्दल चिंता करत राहतो आणि या सगळ्यात आपण वर्तमानात जगणं मात्र विसरून जातो. यामुळे मन शांत राहत नाही आणि हळूहळू ताण, चिंता आणि अस्वस्थता वाढत जाते. मित्रांनो, विचार करणं चुकीचं नाही बरं का, पण विचारांचा अतिरेक होणं हीच खरी समस्या आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करतो तेव्हा तो आपल्या मनावरती आणि भावनांवरती परिणाम करायला लागतो. आपण नकळत नकारात्मकतेकडे झुकू लागतो आणि आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ शकतो. ओव्हर थिंकिंगची काही कारणं असू शकतात, जसं की अतिताण, परफेक्शनची सवय, भूतकाळातील वाईट अनुभव, भविष्याची भीती, आत्मविश्वासाचा अभाव किंवा सोशल मीडियाचा अतिवापर. या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला सतत विचारांच्या जाळ्यात अडकवून ठेवतात. पण मित्रांनो, यावरती काही उपाय सुद्धा आहेत बरं का, आणि ते अगदी सोपे उपाय आहेत. सर्वात आधी आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपले विचार आपल्यावरती नियंत्रण ठेवत नाही, तर आपण आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवू शकतो. यासाठी सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे आतून बाहेर, म्हणजेच इनसाइड आउट. या पद्धतीमध्ये आपण आपल्या मनाकडे लक्ष देतो, आपल्या विचारांना ओळखतो आणि त्यांना शांतपणे स्वीकारतो. आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, ध्यान करतो, श्वासावरती लक्ष केंद्रित करतो आणि मनाला शांत करायचा प्रयत्न करतो. त्याचसोबत दुसरी पद्धत म्हणजे बाहेरून आत, म्हणजेच आउटसाइड इन. या पद्धतीमध्ये आपण आपल्या आसपासच्या गोष्टींकडे लक्ष देतो. उदाहरणार्थ की संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं, निसर्गात वेळ घालवणं किंवा आवडत्या छंदामध्ये गुंतून जाणं. यामुळे मन विचारांपासून थोडस दूर जातं आणि आपल्याला हलकं वाटायला लागतं. मित्रांनो, मन सतत एका विचारापासून दुसऱ्या विचाराकडे धावत असतं, पण आपण त्याला थोडासा विराम दिला तर आपल्याला शांतता आणि समाधान दोन्ही सुद्धा अनुभवता येतं. त्यासाठी रोज काही मिनिटं ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्याची सवय लावणं फार उपयोगी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं. मी हे करू शकतो, मी सक्षम आहे, असे विचार मनात ठेवले तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. मित्रांनो, जीवनात विचार येणं थांबवता येणार नाही, पण त्या विचारांना कसं हाताळायचं हे आपण नक्कीच शिकू शकतो. जेव्हा आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला शिकतो तेव्हा आयुष्य अधिक शांत, आनंदी आणि संतुलित बनतं. म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या की आपण आपल्या विचारांना समजून घेणार, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणार आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, अशाच नवनवीन आणि उपयुक्त विषयांसोबत भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण एका खूप सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत. आणि तो विषय म्हणजे आपल्यातील सर्वोच्च शक्ती. मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काहीतरी शोधत असतो. कधी आनंद, कधी समाधान, तर कधी यश. पण अनेकदा असं होतं की हे सगळं बाहेर शोधताना आपण आपल्या आत काय आहे ना हे विसरून जातो. खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली असते आणि ती म्हणजे आपली आतील शक्ती. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे पाहायला वेळच देत नाही. आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये इतके गुंतून जातो की आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या अस्तित्वात किती सामर्थ्य आहे हे आपल्याला जाणवतच नाही. पण जेव्हा आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, शांत बसतो आणि आपल्या मनाशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची जाणीव होऊ लागते. मित्रांनो, जीवन ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी खास क्षमता असते. काही लोकांमध्ये प्रेम करण्याची ताकद असते, काहींमध्ये संयम असतो, काहींमध्ये जिद्द असते, तर काहींमध्ये लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती असते. आणि हीच आपली खरी ओळख आहे आणि तीच आपली खरी ताकद सुद्धा. खरं सामर्थ्य म्हणजे फक्त बाह्य यश नाही, तर स्वतःला समजून घेणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि योग्य दिशेनं पुढे जाणं हे होय. अनेक वेळा आपण इतरांशी तुलना करतो आणि स्वतःला कमी समजतो. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेष असतंच. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखणं फार गरजेचं आहे. जर आपण आपल्या मनाचा योग्य वापर केला तर आपल्याला आयुष्यामध्ये मोठं काहीतरी साध्य करता येतं. आपल्या विचारांमध्ये खूप ताकद असते आणि तेच विचार आपल्या कृतींना दिशा देतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि कधीही हार न मानणं हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या आतली शक्ती ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं, आपल्या चुका मान्य कराव्या लागतात आणि त्यातून शिकून पुढे जायला लागतं. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक मजबूत बनतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शारीरिक ताकद पुरेशी नसते, तर मानसिक

वाटचाल करू शकतो आणि प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. आणि म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या की आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढणार, आपल्या मनाशी बोलणार आणि आपल्या आतल्या शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करणार. कारण खरी शक्ती ही बाहेर नाही तर ती आपल्या आतच आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात अशाच नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि आपल्या आतल्या शक्तीला जागा ठेवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तर आत्ताचा विषय ऐकूनच तुम्हाला थोडंसं टेन्शन येईल बरं का, कारण आज आपण बोलणार आहोत मोबाईल शिवाय एक दिवस शक्य आहे का, हो की नाही, आले की नाही टेन्शन। तर मंडळी खरं सांगा, सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी आपण हातात काय घेतो बरं, ब्रश घेतो की पाणी घेतो? हे अजिबात नाही, आपण घेतो तो म्हणजे मोबाईल। अलार्म बंद केला की लगेचच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, रील, स्टेटस आणि मग आपला दिवस सुरू होतो मोबाईल सोबत। पण एक विचार करा, जर तुम्हाला सांगितलं की आज पूर्ण दिवस मोबाईल वापरायचा नाही तर काय होईल? काही लोक म्हणतील की अरे शक्यच नाही, माझं कामच तर मोबाईल वरती आहे यार, मी तर बोर होईल ना। पण खरंच इतका अवघड आहे का? चला तर एक छोटासा इमॅजिनेशनचा गेम खेळूयात। कल्पना करा, तुम्ही सकाळी लवकर उठलाय, मोबाईल बाजूला ठेवलाय, थोडस बाहेर चालायला गेलात, घरच्यांशी निवांत गप्पा मारल्या, आवडतं गाणं मस्त पैकी रेडिओवरती ऐकलं, काय वाटतंय? थोडं वेगळं पण शांत वाटतंय ना। मंडळी, मोबाईल वाईट नाहीये, पण त्याचा जास्त वापर करणं आपल्याला थकवतं, डोळे दुखतात, झोप कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रिअल लाईफ मिस करतो। आज एक छोटासा चॅलेंज घेऊयात का, रोज 24 तास नाही फक्त 1-2 तास मोबाईल बाजूला ठेवा, त्यावेळेत पुस्तक वाचा, मित्रांशी समोरासमोर बोला किंवा स्वतःसाठी वेळ काढा। बिलीव्ह मी, पहिल्या दिवशी थोडस कठीण वाटेल पण हळूहळू मजा येईल। एक मजेशीर गोष्ट सांगू का, तर पूर्वी लोक मोबाईल शिवाय जगायचे आणि ते जास्त आनंद

होते, पण आज आपल्याकडे सगळं आहे पण वेळच नाहीये. म्हणून आजचा एक मस्त पैकी फंडा, मोबाईल वापरा पण त्याचा गुलाम बनू नका, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. तर मंडळी या माझ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अप्लाय सुद्धा करा, फक्त ऐकून सोडून देऊ नका. तर अशाच नवनवीन विचारांसोबत भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आता खूप महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे यशस्वी लोकांच्या काही सवयी। श्रोते हो, आपण अनेक यशस्वी लोकांबद्दल ऐकतो, बोलतो, त्यांचं काम, त्यांची कामगिरी, पण त्यांच्या यशामागे काही चांगल्या सवयी असतात। पहिली सवय म्हणजे शिस्त। यशस्वी लोक वेळेचं महत्व समजतात, ते आपला वेळ योग्य प्रकारे वापरतात। दुसरी सवय म्हणजे मेहनत। कोणतंही यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी सातत्यानं मेहनत करावी लागते। तिसरी महत्वाची सवय म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी। यशस्वी लोक नेहमी शिकत असतात, ते कधी कंटाळा करत नाहीत, ते नवीन कल्पना स्वीकारतात आणि ते डाऊन टू अर्थ असतात। चौथी सवय म्हणजे सकारात्मक विचार। अडचणी येतात, अपयश येतं, पण यशस्वी लोक हार मानत नाहीत, ते प्रत्येक समस्येला संधी म्हणून पाहतात। पाचवी आणि महत्वाची सवय म्हणजे स्वतःवरती विश्वास। स्वतःवरती विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही। श्रोते हो, यशस्वी होण्यासाठी मोठं काही करण्यापेक्षा या छोट्या गोष्टी, छोट्या सवयी अंगीकरण फार महत्वाचं असतं आणि हळूहळू याच सवयी आपल्याला यशाच्या दिशेनं घेऊन जातात। तर अशाच पॉझिटिव्ह विचारांसह भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये। तर कार्यक्रम आता संपलेला आहे आणि मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू आता तुमचा निरोप घेतेय। तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

हॅलो, नमस्कार मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, असं कधी झालंय का की एखाद्या मीटिंग मध्ये किंवा चार चौघात तुमच्याकडून अशी काहीतरी चूक झाली, जसं की तुम्ही खुर्चीवरून घसरलात किंवा काहीतरी चुकीचं बोललात, अशा वेळी आपण खूप ओशाळतो, लाजून जातो आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घेतो. पण आजची ही बातमी तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल. तर सायकोलॉजी असं सांगते की जर तुम्ही स्वतःच्या चुकांवरती हसायला शिकलात तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. याला मानसशास्त्रामध्ये सेल्फ डेप्रिकेटिंग ह्युमर म्हणतात. स्वतःवरती हसल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये फील गुड हार्मोन्स तयार होतात आणि ज्यामुळे आपला ताण कमी होतो आणि भीती मात्र पळून जाते. जेव्हा आपण स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून त्यावरती हसतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल आपुलकी वाटते आणि वातावरण हलकं होतं. म्हणूनच एखादी चूक झाली तर स्वतःला समजावून सांगा की अरे, या चुकीनं कोणाचं काही फार मोठं नुकसान झालेलं नसेल, तर ही गोष्ट काही मोठी गोष्ट नाहीये. हा छोटासा बदल तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल. तर मग आजपासूनच जास्त गांभीर्यानं घेणं सोडून देऊयात आणि चुकांकडे हसून बघायला शिकूयात.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. मित्रांनो, साहित्य म्हणजे फक्त कथा कादंबऱ्या नसतात, तर ते समाजाचं प्रतिबिंब असतं, आपल्या आसपास घडणाऱ्या वास्तवाचं चित्रण असतं. आणि असंच एक पुस्तक आहे काळोखाच्या रेषा या नावाचं. हे पुस्तक म्हणजे एक आत्मकथन, पण ते फक्त एका व्यक्तीचं आयुष्य सांगत नाही तर संपूर्ण समाजाच्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडतं. लेखक राजू बाविस्कर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने मांडलेत. या पुस्तकात तुम्हाला कृत्रिमपणा जाणवत नाही, ना मोठे शब्द, ना दिखाऊपणा, फक्त खरं आयुष्य जसं आहे तसं. मित्रांनो, या लेखनात एक खास गोष्ट आहे आणि ती म्हणजे वास्तवाची जाणीव. गावाकडचं जीवन, गरिबी, संघर्ष आणि त्या सगळ्यातून उभं राहणारं माणूसपण, हे सगळं इतकं जिवंतपणे मांडलंय की ते वाचताना आपण त्या प्रत्येक प्रसंगात हरवून जातो. या पुस्तकात फक्त दुःख नाही तर आशा सुद्धा आहे, जगण्याची उमेद आहे आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे. मित्रांनो, एक वाक्य खूप सुंदर आहे बरं का, काळोखाच्या रेषांमध्ये सुद्धा उजेड शोधता येतो. आणि हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं. लेखकानं आपल्या आयुष्यातील 42 प्रसंगांमधून एक दाहक पण वास्तववादी प्रवास मांडलेला आहे. बालपणापासून ते शिक्षणापर्यंत संघर्षातून उभं राहण्याची कहाणी. मित्रांनो, हे पुस्तक वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी मनाला एक नवी उभारी मिळते, कारण हे फक्त पुस्तक नाही तर एक सामाजिक दस्तावेज आहे. आजच्या काळामध्ये आपण अनेकदा बाह्य जगात हरवतो, पण अशा पुस्तकांमुळे आपण स्वतःकडे आणि समाजाकडे पुन्हा एकदा पाहायला शिकतो. तर मित्रांनो, वेळ काढा, अशा पुस्तकांना जरूर वाचा, कारण वाचन आपल्याला फक्त ज्ञान देत नाही तर एक माणूस म्हणून घडवतं. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच आवर्जून वाचा. आणि अशाच वेगळ्या आणि विचार करणाऱ्या लावणाऱ्या विषयांसोबत पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा. तर मंडळी, आता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक भन्नाट झटपट आणि हेल्दी रेसिपी जी कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आणि या रेसिपीचं नाव आहे आर जे ऋतू स्पेशल चटपटीत मखाना ब्रेड. हो, तोच मखाना जो आपण उपवासात खातो. पण आज आपण त्याला देणार आहोत एक एकदम झणझणीत आणि मजेदार ट्विस्ट. सर्वात आधी पाहूयात की लागणारं साहित्य काय. आणि हो, तुम्ही हे विसरू नका लिहायला, कारण ही इतकी भारी रेसिपी आहे ना की तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. त्याच्यामुळे हे नोट डाऊन करून घ्या. तर साहित्यामध्ये 2 कप मखाना, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 उकडलेला बटाटा, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर आणखी 2 मिरच्या घालू शकता, पण ते तुमच्या रिस्कवरती. त्याचसोबत चाट मसाला, लाल तिखट, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस, थोडंसं शेव ऑप्शनमध्ये बरं का, पण मजा येते. आणि थोडंसं तेल, अगदी थोडंसं, कारण हे डाएट फ्री आहे त्याच्यामुळे. आता बनवायची पद्धत अगदीच सोपी आहे बरं का. तर सर्वात आधी एक कढई घ्या, त्यात थोडंसं तेल टाका. तेल गरम झाले की त्यात टाका मखाना आणि ते मस्त पैकी हलक्या हातानं भाजून घ्या. सॉरी, हातानं नाही, हलक्या उलटण्यानं भाजून घ्या. मखाना थोडेसे कुरकुरीत झाले की ते गॅस बंद करा आणि त्यांना थोडंसं थंड होऊ द्या. आणि हो, हा स्टेप फार महत्वाचा आहे बरं का, कारण कुरकुरीतपणा म्हणजेच भेळची मज्जा आहे. आता एक मोठा बाउल घ्या, त्यामध्ये हे भाजलेले मखाने टाका. त्यात टाका चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा आणि पुढे हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाका. आता सगळ्यात मजेदार भाग आहे ते म्हणजे मसाल्यांचा. चिमूटभर चाट मसाला, थोडस लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता वरून लिंबाचा रस पिळा आणि सगळं असं मस्तपैकी छान मिक्स करा. आता शेवटचा टच असं आहे की वरतून थोडस शेव टाका, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. बस, तर मग तयार आहे तुमची आर जे ऋतू स्पेशल चटपटीत मखाना भेळ. कसं आहे ना, ही डिश फक्त 5 ते 7 मिनिटात होते बरं का, आणि खायला एकदम भन्नाट. चहासोबत, मित्रांसोबत गप्पा मारताना किंवा संध्याकाळी थोडी भूक लागली की ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे ही हेल्दी सुद्धा आहे. तर जर तुम्हाला अजून ट्विस्ट हवा असेल ना, तर त्यामध्ये थोडस

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे स्नेहालय परिवाराच्या, जीवा भावाच्या, हितचिंतिका कायम प्रेमाने साथ देणाऱ्या वैष्णवी म्हस्के यांचा आज वाढदिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या स्नेहालय संस्थेशी अटूट नात्याने जोडलेले आहेत। संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग, प्रेमळ साथ आणि आपुलकी कायम लाभत आली आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 एफएम च्या पूर्ण टीम कडून तसेच स्नेहालय परिवाराकडून वैष्णवी मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। ईश्वर तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि आनंदाची सुंदर भरभराट करो हीच सदिच्छा। आणि आता वैष्णवी मॅडम यांच्या आवडीचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास गीत आपण ऐकणार आहोत। भक्तिरसाने भरलेलं ते आहे हळद लागली बानूला, हे सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। चला तर मग आपण ऐकूया।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय स्नेहस्पर्श हा एक प्रकल्प आहे. तर आज आपण संवाद साधणार आहोत स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये हाऊस फादर म्हणून कार्यरत असलेले युवराज भीमा बनसोडे सरांशी आपण छानसा संवाद साधणार आहोत. मुलांच्या आयुष्यात आई वडिलांची माया, आधार आणि योग्य संस्कार देण्याचं महत्वाचं काम ते करत आहेत. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, कामातील अनुभवाबद्दल आणि मुलांसोबतच्या नात्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी आपण छानशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, आपण स्नेहालय संस्थेशी कसे जोडले गेले, आपल्या स्नेहस्पर्श प्रकल्पाविषयीचा थोडक्यात प्रवास आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
1: मी युवराज भीमा बनसोडे दक्षिण सोलापूरला राहत होतो. मग तिथे पहिले ग्रामपंचायत क्लार्क म्हणून काम करत होतो.
0: अच्छा.
1: मग काय झालं, असं झालं होतं की गाडीवर माझा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. मग रॉड असल्यामुळे मी घरात एक वर्ष भर राहिल्यानंतर ते काम पण गेल्यानंतर गेल्यानंतर घरीच होतो. मग हे माझे सासरवड आहे नगर. मग त्यांची मम्मी पण शिक्षक होती, तिथे काय तर प्रोग्राम होता काय तर मग तिथे आले होते. मग त्यांनी सहज असं 8 दिवस बघितल्यानंतर सांगितलं घरच्यांना तुम्ही जर केलं तरी होईल म्हणून. मग त्यांना मग आलो होतं कसाठी, फक्त मॅडमच्या जॉबसाठी आलो होतो मी. पहिल्यांदा आलो होतो. मग गेल्यानंतर मग समाधान सर आणि संजय सरांची भेट झाली, ते म्हणले दोघं पण करा इथं. मग त्यानंतर संजय सरांनी मुलाखत घेतल्यानंतर मग आम्हाला स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये केअरटेकर म्हणून टाकलं होतं जॉबसाठी तिकडं.
0: अच्छा. तर सर, अगोदर ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क म्हणून तुम्ही वर्कआउट करत होताय, परंतु आता इथे स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये काम करताना तुम्हाला काय वाटते?
1: काय नाही, उलट भारी वाटते. तिथे विशेषतः काय धावपळ भरपूर होते, पण धावपळ नाही होत आता. कारण एका ठिकाणी प्रकल्पातच काम असते, बालकल्याण अधिकारी नसेल तरच आम्हाला बाहेरचे काम करावं लागतं.
0: मग हे 5 महिन्यातील काही अनुभव असेल तो?
1: 5 महिन्यात काय नाही, आम्ही काय मुलांची पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजे मुलं झोपवतो. त्यांची दैनंदिनी किंवा बाहेर हॉस्पिटल वगैरे असेल किंवा त्यांचं काय त्यांची असेल ती दैनंदिनी पार पाडते एवढंच.
0: अच्छा. तर सर, आपण जसं की स्नेहालय संस्था ही सामाजिक कार्यकर्ते संस्था आहे, तर तुम्हाला आवड होती का समाजासाठी काहीतरी करण्याची?
1: पहिल्यांदा टायगर ग्रुप माहित असेल तुम्हाला, टायगर ग्रुप संस्था पूर्ण ऑल महाराष्ट्र आहे ते. पण मग त्याच्याशी जोडलेलं गेलेलो, पहिल्यापासून मी काम करतच होतो. पण ह्या संस्थेचं मी ऐकून पण नव्हतं कारण, पण ह्या मॅडमनं जॉबसाठी आल्यानंतर मग कळालं. मग हा मग चांगला संबंध जुळला ना, अजून पुढे काम करायला बघ काय काय होईल.
0: अच्छा. तर तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची आवड होती
1: पहिल्यापासूनच?
0: म्हणजे कशी निर्माण झाली?
1: निर्माण म्हणताना तानाजी बाबू जाधव टायगर ग्रुपचे अध्यक्ष. मग त्यांचे कसं होतं, आम्ही पहिले 2009 जोडलो होतो मी त्या संस्थेपासून टायगर ग्रुपचे. मग आता समजा ऍक्सिडेंट झाले, रोडवर ऍक्सिडेंट होत होते किंवा मुलींना कोणी छेड काढलं अशा काही गोष्टी होत्या ना, मग त्यांच्या संपर्कात असल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काम करण्यात काम करत होतो मी त्यांच्यासोबत.
0: स्नेहालय संस्थेमध्ये, स्नेहस्पर्श संस्थेमध्ये सुरुवातीला आल्यावर तुमचा अनुभव काय होता?
1: सुरुवातीला आल्यापासून असं मला काहीच माहित नव्हतं, म्हणजे कसं दैनंदिन असते मुलांचं काय अनुभव. कारण का इथं कसं मुलं वेगवेगळ्या प्रवाहात आलेले असतात, आपले कसे फॅमिली असले की आपण गबरे म्हणलं तर गबरे, पण ह्यांना रागवता येत नाही किंवा मारता येत नाही काय होत नाही. मग ते एवढं म्हणजे थोडं जड जात होतं पहिल्या वेळी. मग ते नंतर सरांच्या सोबत बसून मुलांसोबत राहून गोष्टी शिकत गेलो पहिले.
0: अच्छा. हाऊस फादर म्हणून काम करण्याचा निर्णय घेताना मनात काही भावना होत्या का की हे जॉब मी केला पाहिजे किंवा नाही?
1: कसं होतं माहिती का, सध्या मी घरातच बसून होतो आपलं काम. ते मॅडम काय मॅडमसाठी जॉबसाठी फक्त आलतो मॅडमच्या जॉबसाठी. मग सर काय म्हणले, काय अडचण येणार तुला, जर काय अडचण आली तर मला. आम्ही कधी केलंच नव्हतं हा विषय, म्हणजे हा जॉब नवीनच होतो, मी कधी आयुष्यात असल्या गोष्टी केल्याच नव्हत्या. मग तरी थोडा वेळ पहिल्यांदा ऍडजस्ट होण्यात गेलं, पण नंतर ते मुलांसोबत कंटिन्यू राहिल्यामुळे काय वाटलं नाही, नंतर काम करायला काय वाटत नाही. कारण मुलं माझ्या छोटी नाही, मग मोठे आहेत मुलं, मग त्यांच्यात हसत खेळत नाही मला.
0: अच्छा. तर म्हणजे तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की हो केलं पाहिजे, की एक तुम्ही जॉब संदर्भात आलाय ठीक आहे, परंतु एक आत्मिक भावना अशी वाटते की हो मी तर जॉब केला पाहिजे, एक जॉब न म्हणता एक सामाजिक कार्य म्हणून, तुम्हाला कसं वाटलं?
1: आता हे जे मुलं आहेत ना मॅडम, आपल्या सामान्य माणसासारखी मुलं नाहीत, प्रतिवेगवेगळ्या प्रवर्गात ना मुलं. मग आपल्याला बरं ना उलट आपलं काय, आपल्यामुळे जर त्यांना काय झालं तर मुलगा शिकला तर आपल्याला थोडी बरं वाटणार ना, असल्या गोष्टीतनं मुलगा आलेला आहे. मग आपण त्याला थोडं मोटिवेशन केलं तर मुलगा भविष्यात आपलं नाव काढो ना काढो माणसाला मानसिक समाधान तर भेटेल ना.
0: नक्कीच सर. मग सर आपल्या इथं कोणत्या प्रकार मुलं असते
1: बघा, स्नेह बालग्रहातून आलेली मुलं आहेत थोडी, पुन्हा स्नेह अशा मधून आलेली मुलं आहेत माझ्याकडे. असे स्नेहपरीचे आहेत. आता बघू छोटे मुलं स्नेहपरी ज्यांना आई वडील वगैरे असतात ना ते पण मुलं आहेत.
0: तर तुम्ही जसं की म्हणताय मुलांमध्ये राहून तुमचा दिवस कधी निघून जातो हे तुम्हाला समजतच नाही. तर या मुलांमध्ये राहून तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवलेत का?
1: कारण आता कसं झालं, पहिले कसं आम्ही घर जसं फॅमिली फिरत कंटाळत राहतो ना तसं, आता इथं कंपनीत गेलं तर 8 घंटे काम केलं कंटिन्यू कामच करत, मग इथं कसं मुलांसोबत हसत खेळत कधी दिवसाचं कळतच नाही.
0: मग स्वतःमध्ये काय बदल झाले तुमच्या?
1: मग स्वतःमध्ये म्हणताना मी 1 वर्ष घरात बसूनच होतो ना, एकदम आळशी झाल्यासारखंच होतं, जॉबला पण जाऊ शकत नव्हतो काय नाही. उलट ह्यामध्ये आलं तर उलट मन प्रसन्न राहतं ना. कंटिन्यू आता आपण घरातून निघालो, आता जॉबसाठी जायला धडपड करत काय म्हणतो, हा बाबा 8 आपण तिथं पोहोचलंच पाहिजे, तिथं नाही ना असं आमिर स्थायिक तिथंच आहे, मुलं पण किती जायचं, मग कुणाला धावपळ जमत नाही काय नाही, फक्त मुलांची 6 बसून झोपून झोपेपर्यंत तिथल्या तिथं होते, बाहेर जायचं नाही काय नाही, आळसीसारखा संबंधच येत नाही ना.
0: अच्छा, त्या मुलांसोबत तुम्ही ऍक्टिव्हिटीज रन करतात?
1: जर रविवारी त्यांना क्रिकेट असतं, क्रिकेटला घेऊन जातो सकाळी, डेली तर क्रिकेट असतं संध्याकाळी, पुन्हा नंतर कधी हॉलीबॉल खेळतो, कधी पिक्चर असते शनिवारी पण जातो त्याच्यामध्ये.
0: तर मग एखादा असा प्रसंग सांगू शकताय का की इथं तुम्ही वर्कआउट करताय तेव्हा तुम्हाला असं वाटलं की हो मी इथं आलोय तर ही एक बेस्ट जागा आहे, किंवा नाही कि मी हे काम केलंय यापासून मला एक प्राऊड फील होतोय स्वतःबद्दल असं काही जाणवलं?
1: पहिले मुलं लवकर उठत नव्हते खेळायला, मला पण क्रिकेट चांगलं खेळायला येते असं नाही की, मग ते त्यांच्यासोबत खेळल्यानंतर मग ते मुलं काय म्हणले सर तुम्हाला येते, म्हणलं आम्ही पण येतो तुमच्यासोबत.
0: अच्छा,
1: असं विषय झालं. मग त्यानंतर त्यांच्या मग भारी खेळताना काय करत होतो आम्ही, पहिले मुलं काय म्हणणार तुम्ही खेळा म्हणत होते, पण ते नंतर काय केलं मी म्हटलं तुम्ही खेळा, त्यानंतर मी खेळतोच ना म्हणणार. मी आम्ही खेळायला लागल्यानंतर ते मुलं जर रविवारी मी उठायच्या अगोदर उठून तयार राहते सर सकाळी जायचं खेळायला, फुटबॉल वगैरे असलं तर सर संध्याकाळी आपण बॉक्स लावून खेळू म्हणतात ना, ठीक आहे आम्ही साऊंड लावून संध्याकाळी खेळतो.
0: अच्छा, प्रसंग आठवतोय का तुम्हाला मुलं आपल्याशी शेअर करतात सबोध जर काही गोष्टी असल्या तर एक तुम्ही त्यांना कशा प्रकारे समुपदेशन केलं की हा एखादा मुलगा म्हणतो की आम्ही हे हे केलंय सर नाही का, तर त्यातून ते चांगलं आहे किंवा वाईट आहे तुम्ही त्यांना ते कसं समजावून सांगताय?
1: आता कसं असतं आम्ही रोज संध्याकाळी बसतो, संध्याकाळी बसतो डेली बसतो संध्याकाळी, म्हणजे दिवसभर आपण काय केलं, कुठली चूक केली काय नाही, इथून पुढे करायचं नाही, म्हणजे अशी कोणती बाय चान्स कोण शर्ट घेतो कोणाचा आपल्या कप्प्यात नेऊन ठेवतं, सरांच्या पर्यंत जाते गोष्टी, मग सर म्हणतात तुम्ही जरा बघा, मग म्हटल्यानंतर ते मुलं काय करतात माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही असं करतात प्रत्येक आणि ठेवलेलं असं एकच मुलांनी ठेवलेलं असं.
0: अच्छा,
1: मग त्यानंतर ते एका मुला नवीनच मुलगा होता तो आला होता आमच्याकडे, मग त्याचे कपडे एका मुलांनी काय केले कप्प्यात ठेवले, आता पहिल्यांदा आम्ही लक्ष दिलं नाही एवढं, राहू दे म्हणलं कोणतर घेतलं असेल देते रिटर्न, मग तो पुलगा रोज यायचा रोज यायचा, मग आम्ही पण काय केलं दुर्लक्ष केलं पहिल्यांदा, म्हणजे मुलांना कसं आम्ही टॉर्चर काय केलं त्यांच्या तिथे भांडण लागतात आम्ही डॉमिनेटर असो किंवा नसो, मग त्यानंतर मग एक दिवस काय केलं बाबा ठीक आहे बघू म्हणलं, मग बघा म्हणलं, मग पहिल्यांदा त्यांना भेट पोहोचलो आम्ही पहिल्यांदा एक पहिल्या रात्री की बाबा मुलं कोणी घेतला असेल ना नाव आपण सगळेजण मिळून आपण 13 राहतो आम्ही मुलांना मला पकडून 14 डॉमेट्रीमध्ये, मग त्यांना काय सांगितलं आपण सगळेजण मिळून एक कुटुंबासारखं राहतो ना तर असेल तर जिथून घेतला तिथं तू ठेव विषय, मग त्या मुलांनी रात्री तो ठेवला शर्ट.
0: अच्छा,
1: ठेवल्यानंतर त्याला भेटला, मग तो मुलांनी मला नंतर येऊन सांगितलं सर मी असं असं घेतलं होतं मी इथून पुढे कोणती चूक असं करणार नाही.
0: त्यानंतर त्याच्यात काही चेंजेस झाले दिसले
1: का? बरोबर, पण ते गोष्टीला आम्ही जे सांगाल ना आता रूम असते तर हॉल असते खेळायला वगैरे प्रत्येक ह्याच्यात येतो, मी त्याला एकदा सांगितलं बघ अशा गोष्टी केल्या तर तू हे ठीक आहे 18 वर्षानंतर आपण तुम्हाला आफ्टर केअरला टाकतो, तिथं आम्ही नाही भेटणार सांगायला, तुला स्वतः करायचंच होतं, पण तिथं समाजामध्ये राहताना तुला ह्या प्रत्येक गोष्टीची अडचण येणार, आता आम्ही सांगतो सर सांगतात, मग तुला प्रत्येक गोष्ट स्वतः मेहनत करून घ्यायची, आणि तू तिथं शर्ट चोरी केला तर तुला असं समजून सांगणार कोण नाही भेटणार, तुला तुझं तुला फोकस करायचं आहे, मग तेव्हापासून तू बरोबर आता व्यवस्थित झालं काय नाही.
0: तर मग मुलांशी तुम्ही मैत्रीपूर्ण नातं निर्माण करण्यासाठी काय करत?
1: नातं निर्माण झालेलंच आहे नाही असं नाही, खरं ते पहिल्या सुरुवातीला कसं जड झालं कारण पहिल्यांदा कसं आपण आता बाहेरले मित्र असेच काय कार्य तोरे असं आपण करतो, ह्यांना कार्य तोरे करता येत नाही, प्रेमानेच घ्यायला लागते, मग ते पहिल्या सुरुवातीला जड गेलं, मग ते जसं जसं पोरं आता क्रिकेट म्हणा किंवा अभ्यास म्हणा पिक्चर वगैरे म्हणा सगळ्या गोष्टी त्यांच्या घेताना मग ते एक एक एक एक एक एक सगळे 13 जुळत गेले ना, त्यामुळे काय वाटलं नाही नंतर.
0: तर सर स्नेहालय आणि स्नेहस्पर्श प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: प्रकल्पाबद्दल स्नेहस्पर्श प्रकल्प एवढा भारी आहे ना कशामुळं की एवढ्या लहान मुलांना ज्या गोष्टी भेटत नाही त्या आपण पटकन उपलब्ध करून देतो, मग त्या मुलांना मग अजून काय पाहिजे आहे का ना, बाहेर तुम्ही बघा सर आपल्या घरात जरी म्हणलं तर मुलाला आपण काय म्हणतो उद्या आणून देऊ परवा आणून देऊ अशा गोष्टी बोल, आपण तिथे कसं आहे सर हा सांगितलं ना सर उद्या किंवा आपल्याला लगेच पटकन नाश्ता जेवण सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना 4 नाश्ता देतो आपण कधी देतच
0: नाही,
1: त्यांना सकाळी 6 उठून आंघोळ करून ब्रश म्हणा कोलगेट कपडे जे दैनंदिन ते पूर्ण जेव्हा मागेल तेव्हा आपल्याला पटकन आपण प्रकल्प सगळ्या मुलांना पटकन पुरवतो. आपल्या इथं आपल्या घरात जरी असलं तरी आपल्याला 8 दिवस बाजार येऊ दे, कुठे गेलो बाहेर गेलो नंतर असं होतं. पण इथं कसं आहे, मागितल्या मागील सगळ्या गोष्टी घडतात. मुलांना मी हेच सांगतो, तुम्ही आमच्या समाजात गेलात ना, तुम्हाला गोष्टी भेटत नाहीत लवकर. तुम्हाला ह्या ज्या गोष्टी भेटतात ना, शिक्षण म्हणून शिक्षण पण आता आमच्यात सरांनी सांगितलं, हा मुलांना क्लास लावा, सांसरला की 2 दिवसात मुलांना क्लास लाग. पण आपल्याच मुलांना म्हटलं तर आता माझ्याच लिहिला सांगत नाही, माझाच मुलगा अजून छोटा आहे, तो म्हटलं मला क्रिकेट, अजून मी त्याला क्रिकेट क्लासेस लावला नाही कारण का फक्त लांब आहे म्हणतात. मग आता इथंच आपल्या प्रकल्पमधली मुलं म्हटलं तर लगेच ऍडजस्ट करून तो मुलगा अजून गेला, पण आता 4 महिने झाले पण असं आहे ना प्रकल्प, भेटल्या सगळ्या गोष्टी भेटतात ना.
0: अच्छा, तर या मुलांकडून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
1: मुलांकडून शिकायला भेटलं असं की बाबा समाजात आणि ह्या गोष्टी म्हणजे ह्या मुलांमध्ये भरपूर फरक आहे. समाजातले मुलं कसं वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करतात आणि ह्या मुलं जे आहेत ते दृष्टिकोन वेगळा विचार करतात.
0: म्हणजे कसं नेमकं?
1: आता नेमकं म्हणताना आपण मुलांना विचारलं, आपल्या मुलांना कसं सांगतो, त्या मुलांना कसं सगळ्यात मिळून मिसळून राहायची विषय असते. ह्या मुलं अलग असतात, ह्यांना आपण काय सांगितलं त्यांच्या डोक्यात घुसतच नाही लवकर. त्याला गोष्टीला प्रत्येक मोटिवेट करायला लागते. त्याला कमीत कमी 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्या डोक्यात बसते. तो कधी घेत पण नाही डोक्यात, सर काहीतरी सांगायला लागले ते नकोच म्हणून असं डोक्यावरून सोडून टाकते. आपल्या मला एकदा दोनदा सांगितलं ना, हा ते डोक्यात घेत. मग ह्यांना एवढं सगळ्या गोष्टी भेटतात म्हणताना त्यावेळी त्यांना ते हे वाटत नाही की व्हॅल्यू त्या काय गोष्टीची भेटत. पण त्यांना बसून ज्यावेळी सांगतो ना की बाबा आपल्याला गोष्टी अशा घरून भेटत नाहीत, आपल्याला इथं पटकन भेटते, तुम्ही कसं राहायला पाहिजे, त्यानंतर आता कमीत कमी 50% तर मुलं सुधारलेत माझ्या अंदाजात.
0: अच्छा सर, असा एखादा प्रसंग आहे का, एखादा मुलगा रागीट एकदम हट्टी असतो किंवा दुःखी असतो, तर त्याला समजून घेताना तुम्ही म्हणजे त्या मुलाला कसं सांभाळताय?
1: आहे मुलगा, पण विषय काय त्या मुलाचं काय जिद्द पहिल्यापासून, आता 5 महिन्याच्या अगोदर कसं त्याला केलं मला माहित नाही, कारण मी आल्यापासून त्या मुलाला काय करतो थोडं निगेटिव्ह ठेवतो मी, कारण त्याला समजावं म्हणून. त्याला असं एकदम राग करत नाही, थोडं निगेटिव्ह का ठेवतो की सगळ्या मुलांना घेतो मी, तू येऊच नको म्हणतो त्याला माझं, तू ह्या सगळी मुलं काय करते सगळ्या गोष्टी फॉलो कर, तू करतच नाही. मग तू नंतर येतो, सर तुम्ही मला असं का करता म्हणतो मला, मी काय त्याला म्हणतो तुला गोष्ट मी नाही म्हणलो का, म्हणलं ना गोष्टी, चल खेळायला म्हणलं की मी तुला सरांना सांगून तुला घेऊन जातो, चल तुला सर म्हणले निमळत हा सरांना घेऊन, त्याला फिरून आणणं म्हणलं तुला मी फिरून घेऊन जातो. तू मुलांसोबत खोड्या करू नको आणि मुलांना त्रास देऊ नको, आणि तू नंतर एकदम असं बसतो मला करायचंच नाही म्हणतो, असं करणार का तू म्हणलं. मग त्याला सांगितलं, मग परवा त्याचं थोडं तुम्ही कूलरसाठी कूलर लावलं सगळ्यांना, मग तू का म्हटलं मला एकट्याला, मी म्हटलं एकट्या मुलासाठी आपण कूलर आणलाय का, सगळ्या मुलांना आणलंय. मग त्याला 5 मिनिटं समजून सांगितलं, मग त्याने स्वतःच लावला सगळ्यांना, मग तो स्वतःच बसला. हा एक मुलगा.
0: तर म्हणजे त्याच्यामध्ये कसे चेंजेस केले?
1: चेंजेस म्हणताना त्याला समजून सांगायला लागते एकदम शांत बसून, असं आपण आता बाकीच्या मला सांगतो ना असं करून घ्या रे पटकन असं म्हटलं, तो तसं नाही ऐकत. मग त्याला एकदम प्रेमाने जवळ घेऊन असं केल्यावर अशा गोष्टी त्याला पूर्ण स्पष्टीकरण द्यायला लागते, त्यावेळी तो ऐकतो.
0: आणि सर आता तुम्ही तिथे हाऊस फादर म्हणून वर्कआउट करताय, ते एखाद्या मुलाला एक वडील म्हणून किंवा एक मित्र म्हणून तुम्ही कशा प्रकारे तुम्ही हँडल करताय त्यांना?
1: तो एक मुलगा आहे माझ्याकडे ऍक्च्युली, आता हाय समजदार आहे तो गोष्टी. मग त्याची इच्छा काय होती की मला घरी पाठवायचं. मग त्याला म्हणलं तिथं इथं काय फरक आहे, त्याला समजून सांगितलं तू तिथं गेलं, त्याला आता व्हिजिट पण देऊन आलो मी परवा त्यांच्या घरी जाऊन देऊन. मग त्याची घरची परिस्थिती बघितली, अजून एकदम गरीबच आहे तो, असं नाजूकच आहे परिस्थिती. मग त्याला म्हणलं हे बरं का ते बरं तूच सांग म्हणलं दोन्हीपेक्षा. मग तो काय म्हणला सर ते बरं. मग मी म्हणलं तू इथून थोडा आता ते विचार करायचं नाही म्हणलं, तू तुझ्या पायावर सेटल झाला ना तुला कोण अडवणार आहे का, मी पण अडणार, कोणच अडवणार, स्नेहालय पण नाही अडवणार म्हणलं, तुला उलट सपोर्ट करतील म्हणलं बाहेरून तुमचं काय नियम असतील त्या गोष्टीत. मग तो काय म्हणला सर मला 5 दिवस सुट्टी पाहिजे म्हणलं. मग सरांना बोललं ठीक आहे सर 5 दिवस सुट्टी देऊ त्याला. मग तो म्हणला ठीक आहे 5 दिवसांनी तुम्ही. आता त्याला विचारलं मी घरी जायचं का, विचारलं तर नाही म्हणतो जायचं मला इथं.
0: अच्छा, जसं की तुम्ही मुलांमध्ये मिसळताय खेळ, आता त्यांच्याशी ऍक्टिव्हिटी करतायत, परंतु त्या ऍक्टिव्हिटी रन करताना तुम्हाला काय स्वतःचा वैयक्तिक कोणता छंद आहे का जो आजपर्यंत तुम्ही जोपासलाय?
1: जोपासला म्हणजे क्रिकेटच खेळतो तुम्ही कसं लहानपणापासून होतं, वडिलांचा मार पण कसं झालं त्यावेळी थोडं मोटिवेशन भेटलं तर आज काहीतरी वेगळं झालं असतं, पण त्यावेळी भेटलंच नाही ना. मग त्यामुळे म्हणलं मुलांना पण सांगितलं मी बरोबर जिल्ह्यास्तर म्हणून स्वतः गेलतो म्हणलं. मग तुम्ही गेलेला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
0: अच्छा,
1: तेव्हा सांगितल्यापासून ते मुलं जर अजून जर खेळायला लागले.
0: तर तुम्ही तो छंद कसा जोपासला तुम्ही? आता जसं की गावाकडे होते तिकडे पण तुम्ही वर्कआउट करत होतात, त्याचबरोबर प्लस इथं आलात आता तुम्ही स्नेहस्पर्शमध्ये, तर तुमच्या छंदाला अजून वाव मिळतोय का?
1: हा मिळतोय ना. आता उलट कसं तिथं कसं आपल्याला मुलं गोळा करायला लागत होते घरी असताना, वापरून उद्या खेळायचं. इथं कसं आता मुलं मी उठायच्या अगोदरच आला तयार रेडी राहते. बाबा मी त्यांना तेच म्हणलं, आता आपण इथे SPL असते ना, मी म्हटलं पुढे विचारू म्हणलं जर मुलांची टीम एखादी घेतली तर, उलट तुम्ही आतापासून प्रॅक्टिस केलं तर आपल्याला घेतील म्हटलं, जर बघून जर बघितलं मुलं चांगली खेळतात तर ह्यातून एखादा मुलगा जाईल ना म्हणलं पुढं, तेव्हापासून ते अजून जरा खेळतात.
0: अच्छा, म्हणजे नेमकं आता आपला स्नेहस्पर्श प्रकल्प, जसं की स्नेहालयी सामाजिक कार्य करते, तर तसं आपला स्पेसिफिक स्नेहस्पर्श प्रकल्प काय काम करतो?
1: पूर्ण प्रकल्प ना स्नेहाशा आणि स्नेहबाल छोट्या मुलांवर काम करतो, बाकी वैयक्तिक तिथं आमच्या बाजूला पूर्ण छोटे जे आहेत ना स्नेहबालघर म्हणलं तर छोटी मुलं, आणि स्नेहाशा म्हणलं तर ईआरटी गोळ्या चालू असलेली मुलं, मग त्या मुलांचे दैनंदिनवरच काम चालू असतं आमचं.
0: अच्छा, तर सर आतापर्यंतच्या प्रवासाकडे पाहिल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं?
1: प्रवासाबद्दल स्वतः म्हणताना काय झालं, आता टायमिंग सेम नसते मॅडम, कधी काय होईल सांगते. याच्या अगोदर पण खूप आता पती तर पहिले आम्ही छोट्या मुलांना पण आता भेट वस्तू वगैरे सगळं असं करत होतो, म्हणजे आता हे जाण्याविषयी ह्यांच्या मुलामध्ये राहून शिकायला भेटायला लागलं ना, की प्रत्येक कसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक प्रवर्गातून मुलगा आलेला आहे, कोणाचे वडील आहेत, कोणाची आई नाही, किंवा दोघं पण नाही ते, तुम्ही आता ते लालबत्ती भागातून आलेले मुलं आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये जर ते हसत खेळत त्यांना बाहेर जीवन जगता येणार नाही ना बरोबर. आणि आपल्या समाजाचा दृष्टिकोन अजून बदलला नाही, कुठेच बदल नाही, आपण म्हणतो फक्त बदल आहे, पण अक्षरशः त्या प्रवाहात गेल्यावर समजते की बाबा बदल आहे का नाही. मग तेच मुलं ही तिथं दुखी राहण्यापेक्षा इथं हसत खेळत राहतात ना आमच्या प्रकल्पामध्ये, आहे का ना. मग आम्हाला अजून काय पाहिजे?
0: स्वतःबद्दल काय वाटतंय मग तुम्हाला? स्वतः
1: प्रॉड वाटते ना की बाबा आपण तिथपर्यंत जाऊ शोधत जावं लागत होतं, इथं काय आता सगळ्या समोर समोर गोष्टी आहेत ना, मग त्यांच्यात मिळून राहिलं काय वाटतं.
0: अच्छा, तर असं एखादा प्रसंग सांगू शकताय की तुम्हाला इथं सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरित झाला ते?
1: मग तुम्हाला सांगू का मी? हा, निलावडे सर, मिलिंद सर आलते. हा, मग ते काय होतं त्यावेळी त्यांनी स्वतः मी बघितलं फावडा आणि टिकाव घेऊन झाड लावण्यासाठी ना स्वतः त्यांनी मेहनत घेतलेली. म्हटलं हे एवढे मोठं माणसं करू शकतो, आपण मुलांसोबत का नाही राहू शकत. त्याशी मी सरांना पण बोललो हे गोष्टी, मग सर म्हणले अरे त्यांचं कामच. मग म्हटलं मग आपण पण आपण उलट एवढ्या मुलांमध्ये राहून का करू शकत नाही, मग तेव्हापासून उलट अजून जरा भारी वाटायला लागलं करायला.
0: अच्छा, जसं की आता तुम्ही अनिल गावडे सरांचं सांगितलंय की मग त्याच्यानंतर तुम्हाला वैयक्तिक काय वाटलं की केलं पाहिजे किंवा नाही?
1: फक्त त्यांना बघून मोटिवेशन वाटलं की बाबा आपण ते एवढं करते तर आपण थोडं तर करू ना, असं थोडं तर करू, मग त्यामुळे अजून उलट वाढलं ना मला पण.
0: अच्छा, तर एखाद्या मुलांचा असा प्रसंग सांगू शकताय का, मुलांनी तुम्हाला ऍज अ हाऊस फादर म्हणून तुम्ही तिथं काम करतायत, तर एखाद्या मुलांनी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले, त्या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर वगैरे दिले, तर त्यानंतर त्या मुलांनी एक त्यांची लाईफस्टाईल योग्य पद्धतीने रन केली, त्याविषयी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे का?
1: हा, मुलं विचारतात ना मला प्रत्येक गोष्ट, रोज विचारतात मला की बाबा सर असं केलं तर कसं होईल. मी आता एक आर्मीमध्ये मुलगा ट्राय करतोय, तो अजून वय पूर्ण नाही पण करतो, मग त्याच्यानंतर त्याला सांगितल्यानंतर अजून दोघं जण ते करायचं आता. मग सर म्हणते, मी म्हणलं सगळ्यात जास्त व्हॅल्यू म्हणलं तर आर्मीला म्हणलं, आम्हाला सुद्धा तुमच्याकडे झोका लागतं म्हणलं त्यांना, आम्हाला पण सर करायचं, पण आता ते बघू त्यांच्या नशिबात असेल तर होतील.
0: अच्छा, नक्की सर. सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्ही इतरांना कसं प्रेरित करता?
1: सामाजिक कार्य करण्यासाठी आता प्रत्येकाची आवड वेगळी असते मॅडम, आपण त्याला सांगितलं बाबा कर म्हटलं, त्याची इच्छा असेल तर तो करणार ना, त्याच्यापर्यंत आपण नाही करू शकत, मग ते स्वतःच्या स्वतःमध्ये तर निर्माण झाली पाहिजे ना, असे क्वचित असतील म्हणा. आता आम्ही कसं झालं, तानाजी भाऊ ना बघून आम्हाला पण वाटलं बाबा हा खरंच ते गरिबांना मदत करतात किंवा मुलींना छेडछाड करणार, स्वतः स्वतःमध्ये निर्माण झाले. मुलांना काय सांगायचं एवढं की आपली मनाची वैचारिकता व्यवस्थित असेल तर काम करू शकतो माणूस कुठला पण, ते त्यांनी केलं पाहिजे आता.
0: नक्की सर. तर एक जाता जाता शेवट आपल्या श्रोत्यांना काही मेसेज देऊ इच्छित आहे का?
1: त्यापासून तर दूर राहिलेच चांगलीच गोष्ट आहे, पण सगळ्यात गोष्ट म्हणजे महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे पुरुषांनी. आता तुम्ही बघितलं मध्ये 3 वर्षाच्या मुली, त्याच वेळी जर पुरुषांनी त्याला तिथं बघितलं तर म्हणते, मी नाही बघितलं पण बातम्यावर ऐकलं, मग त्यावेळी त्या माणसाला पकडलं असतं किंवा काही एक्सपायर झालं असतं, तरी पण पुढच्या 4 माणसांना कळलं असतं ना बाबा की हा माणसाला त्याच ठिकाणी पकडलं असतं, बाकीचं पुढचं करणारा तो अकेला नसतं ना. मग ते सांगतो जर बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. हे माणसांनी सगळेच नाहीत असं म्हणत मी, सगळ्याला दोष देत नाही, क्वचित गोष्ट 15% माणसं आहेत अजून की त्यांचे विचार बदलले पाहिजेत. म्हातारे माणसं आणि जवानमध्ये पण फरक आहे, मग म्हातारे माणसाचे विचार एवढे चालले तर मग तरुणांचे पण विचार त्यांच्या मागे जाणार. घाण ह्याच्याकडे लगेच लक्ष होतं माणसांचं, चांगल्याकडे लवकर होत नाही. मग माणसाने एवढंच की चांगल्याकडे लक्ष थोडं केंद्रित केलं ना, पर्यायच राहणार नाही ना. आणि जे मलाही असं वाटतं की त्याच ठिकाणी त्या माणसाला जर सजा दिली असती तर 4 माणसांनी अजून पुढचे केलं नसतं ना, आपल्याला पोलीसपर्यंत जायची गरजच नाही ना. पोलीस असं पण आता त्यांच्या यंत्रणेनुसार चालतं ते, त्याच ठिकाणी जर 100 माणसं त्या माणसालाच मारून टाकलं असतं तर 2 माणसं पुन्हा 4 माणसं गुन्हेगार तयार झाले नसते ना, भीतीपोटी आहे का ना. ते पोलीस बघू पुढच्या पुढे झालं असतं, पोलीस काय 100 जो करणं कैद्यांना करणं, पण ह्या मुलींना केलं पण त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय भेटणार आहे का मुलगी
0: नाही.
1: मग त्यावेळी त्याला तिथल्या तिथं ठिचून मारलं असतं ना, तर पुढचे तयार झालं असतं ना नवीन गुन्हेगार.
0: नक्की सर.
1: सर्वांनी समाजामध्ये सामंजस्यपणे राहिले पाहिजे.
0: थँक्यू सर, थँक्यू सो मच. मंडळी, खरंच माणुसकीची ऊब आणि प्रेमाचा स्पर्श मुलांच्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो हे आजच्या संवादातून आपल्याला जाणवलं असेल. आपल्या सोबत होते युवराज बनसोडे सर, हे स्नेहस्पर्श प्रकल्पात हाऊस फादर म्हणून कार्यरत आहेत. सर, तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. सर, आज तुम्ही दिलेला वेळ आणि मनमोकळा संवाद साधला यासाठी मनपूर्वक धन्यवाद. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. दुपारी 2 वाजता हार्मोनियम द परफेक्शन हा गाण्याचा कार्यक्रम असणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आर जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी या शो मध्ये नगर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात बाल विकास या विषयावर 34 वर्षापासून काम करणाऱ्या एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट रश्मी येवलेकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे सुहास जोशी. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. तुमचा निरोप घेण्यापूर्वी आपण आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे आपण वाढदिवस साजरा करत आहोत. त्यानंतर आपण इथं तुमचा निरोप घेणार आहोत. आज वाढदिवस आहे अक्षदा क्षीरसागर मॅडमचा. अक्षदा मॅडम, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पूर्ण रेडिओ टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून पूर्वक शुभेच्छा. आपल्या आयुष्यात आनंद, यश, उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी सदैव नांदो ही शुभेच्छा. आणि आज त्यांच्या आवडीचे एक अतिशय सुंदर, मनाला भिडणारे गीत आपण ऐकणार आहोत, तेरी मेरी प्रेम कहाणी. हे गीत 2011 प्रदर्शित झालेल्या बॉडीगार्ड या चित्रपटातील. या गीताला आपल्या सुरेल आवाजाने सजवलं आहे राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांनी. या गीताला संगीत दिलाय हेमेश रेशमिया यांनी. त्याचबरोबर या गीताचे बोल लिहिले आहेत शब्बीर अहमद यांनी. चला तर मग प्रेम भावना आणि सुरेल संगीताची अनुभूती देणारं हे खास गीत आपण ऐकूया.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
1: नमस्कार रसिक श्रोते हो. हार्मनी द परफेक्ट ट्यून या चॅनलच्या या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत धनंजयचे साथसंगतीबद्दलचे विचार, विशेषतः गायनाच्या साथसंगतीबद्दल आणि एकंदरीत साथसंगतीबद्दलचे त्याचे काय विचार आहेत. धनंजय, गेली अनेक वर्ष तू मला साथ करतोयस, 40 वर्ष. आणि ही साथ आणि आपलं सहजीवन इतकं असं सहज सुलभ चाललंय पुढे, तर काय असतं की गायकाला जर चांगल्या तबल्याची संगत मिळाली तर त्याच्यामध्ये तो त्याचं गायन हळूहळू खुलत जातं. आणि माझ्या बाबतीत तर असं होतं की मला तबल्याची साथ फार आवश्यक होती, ती कोणा बाहेरच्याची नाही तर मला तुझीच मिळाली ह्यासारखं माझं भाग्य नाही.
2: सगळा प्रवास आपण एकत्र केला.
1: तर मला तुला हे विचारायचंय की साथसंगतीबद्दल तू कसा विचार केलास, म्हणजे गाण्याच्या साथसंगतीबद्दल, किंवा एखाद्या कधी वाद्याला तू साथ केलीस का, किंवा एकंदरीतच तू गाण्याच्या साथीकडे कसा काय वळलास?
2: गाण्याच्या साथीकडे वळण्याचं म्हणजे हे घरातूनच सुरुवात झाली खरं म्हणजे. कारण दादा एक उत्तम गायक होते आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास त्यांचा गाढा होता. अनेक राग त्यांनी जमवले होते. त्यानंतर त्यांचं गाणं अत्यंत मेलॉडिक होतं,
1: प्रश्नच नाही.
2: तर काय होतं, आमच्या घरी दर बुधवारी अशा संगीताच्या मैफली व्हायच्या आणि नगरमधले अनेक अहिल्यानगर आत्ताच अनेक प्रथितयश नगरमधले कलाकार तिथे यायचे. अगदी सवाई गंधर्व मध्ये झालेले गुलाम ख्वाजा साहेब सुद्धा तिथे येऊन गाऊन गेलेत आपल्या घरी. तर दादांना साथ संगत करतानाच तबला सुरू झाला खरं सांगायचं, कि म्हणजे काहीच संस्कार नव्हते पण तबल्यावर सहज हात टाकायला लागलो आणि तिथपासून सुरुवात झाली. आणि गाणं हेच घरात होतं मुळात, त्यामुळे
1: मला असं वाटतं सूर हे तुझं पहिलं प्रेम आहे.
2: प्रश्न.
1: आणि गाताना असं जाणवतं की गायकाचं जसं गाणं आलाप चाललेले आहेत ना, त्याप्रमाणे तुझा तबला म्हणजे जणू काही तो एक प्रकारचा तंबोराच साथीचा असावा असं वाटण्या इतपत लिपटून साथ चाललेली असते.
2: तू म्हणालीस त्याच्यावर ना की कुमारजींचंच वाक्य होतं ते खरं म्हणजे, कुमारजी आणि नंतर मग सुरेशजींनी पण म्हटलंय की तबला म्हणजे हा लईचा तंबोरा आहे. तबला हा लईचा तंबोरा आहे.
1: आणि मला एक
2: मुश्किल असतं, फार
1: मला एक आठवतं बासरी वादक जे आहेत पंडित राजेंद्र कुलकर्णी, त्यांच्याबरोबर जेव्हा तू साथ केली होतीस तेव्हा त्यांनी तुला हे म्हटलं होतं की अरे धनंजय तिसरा तंबोरा चालू आहे असं वाटतं
2: त्याच्यामध्ये.
1: वा क्या बात.
2: तर हे श्रेय मुख्य दादांचं सुरुवातीला. आणि मग घरात जे संस्कार होत गेले की अनेक रेकॉर्ड आपल्याकडे बघ, लहानपणी अनेक रेकॉर्ड आपण जमवायचो
1: तेव्हा रेकॉर्ड
2: प्लेअरचा जमाना होता. उस्ताद आमिर खान साहेब, नंतर वसंतराव देशपांडे, अनेक पंडित जसराजजी, अनेक लोकांच्या रेकॉर्ड आपण जमवत आहोत. आणि मग नैसर्गिकरित्या त्याला वाजणारा जो तबला आहे तिकडे लक्ष आकर्षित होत गेलं. म्हणजे आमिर खान साहेबांबरोबर वाजणारा अफवाक हुसेन खान साहेबांचा तबला अप्रतिम ठेका आणि क्या बात आहे अप्रतिम. तसं जसराजजीन बरोबर उस्ताद निजामुद्दीन खान साहेबांनी वाजवलेला तबला, वसंतरावांच्या बरोबर पंडित नाना मुळे यांचा ठेका, नंतर नाट्यगीतांबरोबर आपले माझे गुरुजी पंडित विनायकराव थोरात यांचा ठेका, आणि मग आपण दोघांनी मिळून जे कुमारजींच्या आपण प्रेमात पडलो विजय सरदेशमुखांच्यामुळे, खरं म्हणजे त्यांनी सुरुवात झाली आता पंडित सत्यशील देशपांड्यांच्यामुळे सुद्धा आपण त्या गायकीकडे ओढले गेलो.
1: बरोबर.
2: तर त्यांच्या कुमारजीन बरोबर वाजवला जात होता जो ठेका पंडित वसंतराव आचरेकर, काय ते अद्वैत होत. तर हे जे असे टप्पे आहेत, हे वेगवेगळ्या टप्प्यावर मला असं आकर्षित केलं गेलं.
1: आणि हा तो जो असा ठेका धरून बसतोस ना, ही काय सोपी गोष्ट नाही रे. पण म्हणजे मध्ये कुठलंही काही न वाजवता, गायकाला कुठेही डिस्टर्ब न करता, दोन मात्रांमधलं अंतर व्यवस्थित मेंटेन करून एक लयदार ठेका जो मिळतो.
2: सांगायचं की प्रत्येक तयार तबलजी हा उत्तम संगतकार होईलच असं नाही. तर त्याच्यासाठी मुळात मी काही दिवसांपूर्वी एक लेख लिहिला होता, त्यातल्या काही तुला तुम्हाला रसिक हो तुम्हाला वाचून दाखवतो. तर याच्यामध्ये मुख्यतः मी गाण्याच्या सातसंगतीबद्दल विचार केलाय. तर कुठल्याही गायकाच्या गायनाची मैफल म्हणजे तीन खांबी तंबू असत. मुख्य खांब प्रमुख गायक कलाकाराचा, एक स्वरसाथ करणाऱ्याचा म्हणजे हार्मोनियम असेल, सारंगी असेल, व्हायलिन असेल, आणि तिसरा म्हणजे तबला संगतकाराचा. यातला एक जरी कमजोर असला तरी तंबू कोसळायला वेळ लागत नाही. मैफलीच्या यशस्वीतेमध्ये तीनही कलाकारांच्या वैयक्तिक कौशल्याचा हात असतोच, परंतु त्याही पेक्षा आवश्यक असतं ते परस्पर सामंजस्य, एकमेकांबद्दल असणारा विश्वास, आदर, हे महत्वाचं आहे सर्वात.
1: म्हणजे असं नाही की गायकच मुख्य आणि साथीदार दुय्यम,
2: साथीदाराशिवाय होऊ शकत नाही.
1: बरोबर बरोबर.
2: आणि परस्परांच्या क्षमतांची आणि मर्यादांची जाणीव,
1: बरोबर,
2: हे फार महत्वाचं असतं. म्हणजे गायक जर कुठे कमी होत असेल तर वादकांनी कसं उचलायचं गाणं, किंवा वादक जर कमी असेल तर मुद्दाम त्याच्यावर काहीतरी कुरघोडी करायला गायकांनी करणं हे किती चूक आहे, हे मला इथं सांगायचं आहे. तर म्हणजे केवळ एकट्याच्या कलेचं सादरीकरण प्रभावी असून चालत नाही, संगतकाराची भूमिका तर फार महत्वाची. हा आपला सोलो कार्यक्रम नाही याचं भान त्यांना कायम ठेवता आलं पाहिजे. मुख्य कलाकाराला पोषक भूमिका घेऊन सादरीकरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणं हे खरं त्यांचं काम आहे.
1: क्या बात है.
2: मग मैफलीच्या एकूण प्रभावामध्ये तबला वादकाचा संयम ते फार महत्वाचा ठरतो. म्हणजे गायकाच्या स्वर लयाकृतींना बरोबर पोषक असा नादमय ठेका.
1: वा, नादमय हा शब्द इतका सुंदर आहे.
2: आणि लयदार, नादमय आणि लयदार, जे आपण अनेक वर्ष ऐकत आलेलो आहे ठेके, की नाना मुळ्यांचा ठेका, पंडित नाना मुळ्यांचा ठेका अप्रतिम, गुरुजींचा ठेका थोरात गुरुजींचा ठेका हा किती अप्रतिम, तसंच वसंतराव आचरेकरांचा, नंतर निजामुद्दीन खान साहेबांचा, आणि मी तुम्हाला रसिको आश्चर्य वाटेल की झाकीर भाई जे तयार तबला वादक सोलो वादक म्हणून आपण ओळखतो, पण त्यांची गायनाची सातसंगत मी आपण ऐकलेली आहे बघ, जसराजजीन बरोबर. तर नुसतं ठेका धरून बसायला त्यांना कमीपणा नव्हता वाटत.
1: बरोबर.
2: की त्यांनी गायकांनी काही काही सोडलं आणि मग वाजवत सुटले असं त्यांनी कधीच केलं नाही.
1: बरोबर.
2: तर हा जो संयम आहे हा इथे मला सांगायचा आहे. मग बऱ्याचदा काय होतं की ठेक्याच्या अक्षरांमध्ये बोलाचा भरणा करण्याच्या नादात या जबाबदारीचा विसर पडतो. मग ठेक्याची नादमयता आणि आस ही दायाबायाच्या संतुलनावर हे पण आहे.
1: बरोबर.
2: मग आता जेव्हा तबला असतो तर तबल्याला पोषक असा डग्गा पण लावला गेला पाहिजे, हे हल्ली माहिती नसतं की डग्गा कुठल्या स्वरात लावायचा. तर मेल व्हॉइस जर असेल तर तो षड्जात किंवा गंधारात, फिमेल व्हॉइस असेल तर पंचम, मध्यम, दैवत, असा तुम्ही तो स्वरात वाजला पाहिजे डग्गा. हा, आणि गायनाला उपयुक्त आणि सौंदर्यपूर्ण ठेका वाजवणं हे मुख्य म्हणजे सोलोच्या भरण्यापेक्षा सुद्धा आवश्यक आहे. मग हे कसं कधी शक्य आहे, तर सुरात तुम्ही रमला पाहिजे. तो
1: खरंय,
2: सुरात रमत नाही तो, म्हणजे रमत नाही असं म्हणजे काय होतंय की तयारीच्या नादामध्ये स्वर हा महत्वाचा आहे हे विसरलं जाऊ नये अशी माझी भावना आहे याच्यामध्ये. आणि मग सुरांवर प्रेम ही प्राथमिक गोष्ट आहे ना, आणि त्यानंतर येते ती मुख्य गायक आणि त्याच्या गायकीची जाण.
1: बरोबर बरोबर.
2: आता माझं भाग्य असं की तुझे गुरुंबरोबर म्हणजे अलकाताईं बरोबर काय किंवा हळदणकर किती
1: माणिकताईं बरोबर वाजवलं, अश्विनीताईं बरोबर वाजवलं, अश्विनीताईं बरोबर वाजवलंस, हळदणकर काकांबरोबर तर खूपच मैफली वाजवल्या.
2: आणि त्यांनी मला अजूनही भरून येतं की ते मैफत भर मैफलीत म्हणायचे की तुमचा ठेका मला गाता ठेवतो.
1: वा
2: क्या बात. हळदणकर काकांनी भर मैफलीत सांगितलंय हे याच्यासारखी पावती नाही हो दुसरी. तर आदर्श संगतकार कसा असतो तर हा अगदी कमीत कमी बोल भरावाचा आधार घेऊन हा उच्च परिणाम साधू शकतो. लयकारी बरोबर वाजवताना सुद्धा सोलो सारखी बेसुमार बोलांची उधळण करून नाही चालत.
1: मला एक आता तू इथे सांगतोयस पण तरी मला एक किस्सा का तू तो सांगणारेस ओंकार गुलवडींचा, ते आपल्याकडे आले होते
2: नगरला.
1: तू सांगितलंस तर छान.
2: नाही आता तू विषय काढलास तर सांग, कारण ओंकार गुलवडी हे आपले दोघांचेही अत्यंत आदर्श संगतकार आहेत.
1: कसं झालं, आम्ही नगरला बंदिश नावाची संस्था सुरू केली आणि त्याच्यामध्ये अनेक मोठे गायक कलाकार आमच्याकडे आले, आमच्या घरी राहिले. धनंजयनी बऱ्याच सगळ्यांनाच जवळजवळ साथ केलेली आहे. तर तेव्हा एकदा पद्माताईंचं गाणं, विदुषी पद्मा तळवलकर ह्यांचं गाणं आम्ही ठेवलं होतं आणि त्यांच्याबरोबर आले होते पंडित ओंकार गुलवडी. आणि हॉलमध्ये
2: त्यांना 80 वर्ष पूर्ण झाली.
1: तर तेव्हा आता ही मला वाटतं 15-1 वर्षांपूर्वीची जास्तीच असेल, जुनी गोष्ट आहे. ते आमच्याकडे आले होते आणि त्यांची मैफल चालू होती आणि झुमरा ताल चालू होता मला वाटतं, पद्माताई गात होत्या. आणि समेवरती पद्माताई आल्या आणि त्यांनी एक आवर्तन असं सोडून दिलं. त्यामध्ये ते आवर्तन चालू असताना ओंकारजी ते वाजवत होते आवर्तन, मध्ये काही नाही, नुसत्या मात्रा. आणि ते आवर्तन संपवून जेव्हा ते समेवर आले तेव्हा अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे लोकांना नुसता ठेका
2: इतका प्रभावी असू शकतो, किती मोठी गोष्ट आहे,
1: क्या बात आहे.
2: आणि अशी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणून सातसंगतीच्या बाबतीत माझे आदर्श तुला माहितीच आहेत, पंडित नानामुळे आहेत, गुरुजी तर आहेतच, वसंतराव आचरेकर, ओंकार गुलवडी, नंतर निजामुद्दीन खान साहेब आणि झाकीरभाई आणि सुरेशजींचा पण उल्लेख मला इथं केला पाहिजे.
1: बरोबर.
2: कारण सुरेशजींनी ही उपजेची वाट दाखवली असं मला वाटतं. म्हणजे जे लईचं गाणं, त्या लईच्या गाण्याबरोबर त्या बरोबरीने कसं चालायचं हे त्यांच्या उल्हासजींबरोबरची जी त्यांचं रसायन आहे त्याच्यामधनं त्यांनी दाखवून दिलेलं होतं. आणि प्रत्यक्ष सुरेशजींची सुद्धा दाद मला मिळाली तुला माहिती आहे, की मी हळदणकर काकांच्या बरोबर वाजवत होतो तर मैफल संपल्यावर त्यांनी मला बोलवून घेतलं. अरे धनंजय तुला माहितीये का, लयकारीचे दोन प्रकार असतात, एक हिसाबी लयकारी असते आणि दुसरी जिगरी लयकारी असते. आणि गाण्याबरोबर जिगरी लयकारी आवश्यक असते आणि ती तू करतोस ही फार मोठी दाद आहे, म्हणजे मी विसरूच नाही शकत.
1: बरोबर.
2: म्हणून हळदणकर काकांनी लिहिलं होतं की सुरेशजींची ही दाद ऐकून धनंजय हा धन्यंजय झाला असं त्यांनी कॉमेंट केलेली मला आठवते. आणि गुरुजींचा उल्लेख मला केलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तुला आठवत असेल की बंदिशमध्ये आपल्या संस्थेमध्ये कीर्तीताईंचा कार्यक्रम, जयमालाबाईंचा कार्यक्रम आपण शिलेदारांचा आपण केलेला होता, 2-3 वेळा केला होता. आणि त्यावेळेला गुरुजी म्हणजे छोटू काका माझे गुरुजी पंडित विनायकराव थोरात आलेले होते आणि मैफल सुरू झाली, एकताल सुरू झाला, मोठा स्वराचा तबला होता, कीर्तीताईंचा स्वर काळी एक स्वराचा तबला होता मोठा, त्याच्यातनं चालू झालं. आणि असं काही ते
1: ख्याल गात होत्या
2: आणि असं रसायन ते जमून आलं होतं की एक क्षण असा आला की माझ्या आणि कविताच्या दोघांच्याही डोळ्यातून अक्षरशः अश्रू पाझरायला लागले. हे अश्रू हे आनंदाचे अश्रू होते,
1: अतीव आनंद झाल्यावरती तो आनंद सहन करता येणं सुद्धा
2: म्हणजे ते जे काय अद्वैत घडत होतं स्टेजवर त्याचं प्रत्यंतर आम्हाला येत होतं. आणि हा एकदा आलेला अनुभव नाही, कारण गुरुजी हे किती सहृदय होते, त्यांच्यावर एक मला आपण वेगळा एपिसोडच करणार आहोत. तर गुरुजींच्या बद्दल अतिशय ते सहृदय होते, त्यांनी अक्षरशः पुत्रवत प्रेम केलं, रोज ते प्रार्थना करत असत. तर हे सगळं, हे स्वभाव जे आहे, आपला स्वभाव जो आहे तो आपल्या कलेतून उतरला पाहिजे, ही शिकवण गुरुजींची आहे.
1: खरंय
2: हे असं मी मुद्दाम सांगतो.
1: आपल्याला सगळ्या गुरूंनी ही शिकवण दिली नाही,
2: ही शिकवण,
1: त्याच्यामुळे आपण असं भरकटलो नाही कधी कलेमध्ये.
2: समृद्ध
1: एक आपला आपला विचार करून गुरूंनी दिलेली विद्या जोपासत आपण पुढे जातो.
2: खरंय खरंय. आणि तू एक मगाशी प्रश्न विचारला होतास की वाद्य संगीताबरोबर तुला वाटलं नाही का फार साथ, तर माझं गायन हेच वेड आहे. म्हणजे आपण किती गाण्यामुळे किती लोकांच्या, म्हणजे मला एक अजून पंडित श्रीकांत बाकरेंची आठवण मला इथे मुद्दाम करावीशी वाटते. तर पंडित श्रीकांत बाकरेंच्या बरोबर, म्हणजे जे उस्ताद आमिर खान साहेबांचे शिष्य होते, आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी मला घ्यायला सुरुवात केली होती साथसंगतीला. आणि मी रेडिओचं संगीत संमेलन,
1: ते आकाशवाणीवरती जे संगीत
2: संमेलन
1: राहणं होतं, आणि तू आकाशवाणीचा ग्रेडेड होतास आर्टिस्ट म्हणून, तू तेव्हा
2: त्यांनी
1: त्यांच्याबरोबर गेला होतास, आणि त्यांना एवढी आवडली तुझी साथ की तिथे जेव्हा त्यांच्या दोन प्रायव्हेट मैफली झाल्या,
2: त्यांनी थांबवून घेतलं,
1: थांबवून घेतलं.
2: आणि समोर एका मैफलीमध्ये तर पंडित अजय पोहनकर होते, आणि काय जे चाललं होतं, त्यांनी मला जी दाद दिली ती पण मी न विसरण्यासारखे आहे. तर या लोकांचे प्रभाव घेऊनच मी पुढे साथसंगतीच्या दृष्टीने वाटचाल करतोय, आणि त्यामुळे रसिक श्रोत्यांचे आणि मुख्य म्हणजे काकांचे आशीर्वाद आणि अलकाताईंचे,
1: त्यांच्याबरोबरचा आशीर्वाद,
2: शुभदाताईंचा उल्लेख मला इथे केला पाहिजे. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण याबद्दल जास्त विस्तृत चर्चा करू असं मला वाटतं. तर
1: आता ह्या एपिसोड पुरता आम्ही आपला निरोप घेतो. पुढच्या एपिसोडमध्ये अजून काही धनंजयचे विचार आहेत, किंवा त्यांनी अनेक गायक कलाकारांना साथ केली, वेगवेगळ्या घराण्याचे गायक कलाकार त्यांना साथ केली, त्याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार.
0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
4: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
4: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्त्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल

स्नेहवार्ता या शो मध्ये ऐकायला विसरू नका। स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत। गुड इव्हनिंग करते आहे सगळ्यांचं खूप अगदी मनापासून। आणि त्याचबरोबर आठवड्याला सुरुवात झालेली आहे, वीकेंड नंतर आपण भेटत आहोत। आणि आज आहे 25 मे 2024 आजची तारीख, आणि आज आहे वार सोमवार। आठवड्याला सुरुवात झालेली आहे, वीकेंड नक्कीच सगळ्यांचा जबरदस्त गेला असणार आहे। फॅमिली सोबत असेल, काही पेंडिंग राहिलेली गेल्या आठवड्यातील कामं करण्यामध्ये असेल, किंवा खूप छान कुठेतरी वीकेंड एन्जॉय करण्यामध्ये अनेकांचा कल असेल, अशा अर्थानं हा वीकेंड सेलिब्रेट करून आपण पुन्हा एकदा नव्या जोमानं या आठवड्याला सुरुवात केली आहे। सो आज आहे वार सोमवार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीकेंडमध्ये जी गोष्ट घडली आहे अगदी रात्रीतून, की पेट्रोल आणि डिझेलचे दर आजपासून 2 रुपयांनी वाढलेले आहेत। म्हणजे फक्त पैशांनी नाही तर रुपयांनी वाढलेत, आणि वाढता वाढता वाढे असंच म्हणायला हरकत नाही, कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या आठवड्यापासून बघायला गेलं तर चांगलेच वाढत चाललेले आहेत। आणि नक्कीच हे खूप त्रासदायक आहे सगळ्या नगरकरांसाठी, नागरिकांसाठी महाराष्ट्रातल्या, कारण पेट्रोलचे दर वाढत आहेत। आणि पेट्रोल हे असं इंधन आहे की जे गरजेचं आहे आणि जे लागतं, पण 2 रुपयांनी मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर सगळे नगरकर जे आहेत ते अगदी या दरवाढीमुळे त्रस्त झालेले आहेत। जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांना मात्र या महागाईचा फटका नक्कीच बसतो आहे। आणि त्याचबरोबर या आठवड्यामधल्या काही महत्त्वाच्या अपडेट्ससुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे थोड्याच वेळामध्ये। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: कौटुंबिक हिंसा,
4: हुंड्यासाठी होणारा छळ,
3: ऍसिड हल्ला,
4: कामाच्या ठिकाणी त्रास,
3: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
4: बलात्कार,
3: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
4: सायबर गुन्हे,
3: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
4: सखी वन स्टॉप सेंटर।
3: संपर्क क्रमांक 90110175।
4: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग. या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आणि महत्त्वाच्या काही या आठवड्यामधल्या आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळणार आहोतच. येस, पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळा सुरू होण्याच्या आधी आपली अहिल्यानगर महानगरपालिका सध्या तयारीमध्ये बघायला मिळते आहे. पावसाळ्यापूर्वीची जी काही शहरामधली कामं आहेत, मग अगदी नालेसफाई असेल, सीनेचं सुशोभीकरण असेल किंवा सीनामधलं जे काही गाळ काढणं असेल, साफसफाईचं काम पूर्ण असेल, ही मोहीम जी आहे ती सध्या AMC घेतलेली आहेच आहे. आणि नक्कीच येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं शहरातील विविध भागांमध्ये शहराच्या रस्त्यालगत च्या साईड गटरांची साफसफाई करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. ही मोहीम गेल्या आठवड्यामध्ये चांगलीच जोमानं सुरू झालेली होती. पावसाचं पाणी सुरळीत वाहून जावं किंवा वाहत जात असताना त्याला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये आणि पाणी साचू नये, जेणेकरून नागरिकांना तिथे त्रास होईल, मनस्ताप होईल. अनेक घरांच्या समोर गटारी आहेत आणि त्या ठिकाणी पाणी साचल्यानंतर जी दुर्गंधी निर्माण होते त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना खरंच या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि त्याचबरोबर आजार वाढण्याचं प्रमाणसुद्धा इथे सुरू होतं. त्यामुळे शहर स्वच्छ राहावं, सुरक्षित राहावं यासाठी ही मोहीम प्रभावीपणे सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना नम्र आवाहन सुद्धा केलं जात आहे. आणि या माध्यमातून, रेडिओ नगरच्या माध्यमातून मी सुद्धा नगरकरांना आवाहन हेच करेल की बऱ्याच वेळांना गटारींमध्ये प्लास्टिक असेल, थर्माकोल असेल, अशा प्रकारचा प्लास्टिकचा कचरा आपल्याला दिसतो किंवा काही टाकाऊ वस्तू आपण टाकून देतो आणि त्यामुळे गटारी साफ करत असताना प्रचंड पाण्याचा निचरा अडथळीत होतो आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यामध्ये ही गंभीर समस्या निर्माण होऊ शकते आणि या सगळ्या परिस्थितीला आपल्याला फेस करावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच एक नम्र आवाहन असेल की जे या साईड गटारी आहेत त्या गटारींमध्ये प्लास्टिक टाकू नका, थर्माकॉल टाकू नका किंवा इतर कुठल्याही स्वरूपाचा कचरा टाकवू नका, टाकाऊ वस्तू टाकू नका, जेणेकरून पूरस्थिती निर्माण होणार नाही, पाण्याचा निचरा व्यवस्थित पद्धतीनं होईल, अडथळीत होणार नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, F Block, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: भी कमाल है मुंडा कमाल है मुंडा कमाल है मुंडा कमाल है मुंडा है
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. अहिल्यानगर महानगरपालिकेबद्दल आपण बोलतो आहोत की AMC जी नाली सफाई, गटारी साफसफाई, पावसाळ्यापूर्वीची सगळी कामं हाती घेतलेली आहेत ती आपण पाहतच आहोत. आणि शहरामध्ये सध्या स्वच्छ सर्वेक्षण या अभियानाअंतर्गत आपल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय आहे. आणि बऱ्याच वेळ असं होतं की सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती फारशी बघण्यासारखी नसते, पण आता अत्याधुनिक आणि सगळ्या सुविधांनी सुसज्ज असं सार्वजनिक शौचालय आपल्याला रेल्वे स्टेशन परिसरातील बघायला मिळेल. नागरिकांना, इथल्या महिलांना, प्रवाशांना, दिव्यांग बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना इथल्या चांगल्या सोयीसुविधा आता पाहता येणार आहेत. महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन इथे आहे. सॅनिटरी पॅडचं डिस्पोजल मशीनसुद्धा आहे. इंडियन आणि वेस्टर्न टॉयलेट सुविधा इथे व्यवस्थित पद्धतीनं केलेल्या आहेत. स्वच्छ पाणी आहे. नियमित इथे साफसफाईची व्यवस्था बघायला मिळेल. सुरक्षित, स्वच्छ आणि सुगंधित परिसर जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे. त्यामुळे या सगळ्या सुविधांचा चांगला योग्य वापर करणं हे सुद्धा नक्कीच काम महत्त्वाचं असणार आहे नगरकरांचं, नागरिकांचं, येणाऱ्या प्रवाशांचं. त्यामुळे आपल्या अहिल्यानगरमधील स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत आता रेल्वे स्टेशन परिसरातील जे सार्वजनिक शौचालय आहे तिथे खूप चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी ज्योती जोशी. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ रंग 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. आणि सध्या डिजिटल जनगणनेला आपल्या शहरामध्ये खूप चांगला वेग जो आहे तो प्रगणकांनी धरलाय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या अहिल्या नगरामध्ये कामगिरीचा आढावा जर बघायला गेलं तर प्रशासनाकडून जे अगदी चांगल्या पद्धतीनं कडक नियोजन, स्पष्ट दिशा जी मिळालेली आहे प्रगणकांना, त्यामुळे जगातील सगळ्यात मोठी डिजिटल जनगणना जी मोहीम सुरू झाली आहे त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेनं वेगानं आपलं काम सुरू केलं आहे. आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक उपक्रमाला आपल्याही शहरामध्ये सुरुवात झाली आहे. आणि प्रशासन, पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी आणि प्रगणक यांच्या समन्वयातून ही जनगणना मोहिमेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. 16 मे ते 22 मे या कालावधीमध्ये पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी यांनी जो कामगिरीचा सखोल आढावा दिलेला आहे त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये आपल्या शहरातील अनेक प्रगणकांची अचूकता, कामाचा वेग खूप चांगला दिसतोय. त्यामुळे ही पॉझिटिव्ह स्टोरी आहे आपल्या सर्वांसाठीच. अनु आहे तुमच्या सोबत, पुन्हा एकदा भेटायला येते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमामध्ये. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की AMC म्हणजे अर्थातच आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेनं जी पावसाळ्यापूर्वीची जोरदार कामं आपल्या शहरामध्ये करायला सुरुवात केलेली आहे, नक्कीच आपल्या नगरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचा योग्य वापर करणं, त्याचा चुकीचा वापर न करणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. पण तरीसुद्धा वीज शटडाऊन गेल्या आठवड्यामध्ये होतं आणि त्याचा चांगला उपयोग करून घेण्यात आला आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी आपल्या नगर शहरामध्ये शटडाऊन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे पिण्याचं पाणी जे आहे ते सोडण्यात येणार नव्हतं. आणि या कामाअंतर्गत विविध भागांमध्ये मुख्य जलवाहिन्या, लिकेज दुरुस्ती, वेल्डिंग, एअरवॉल्व बसवणं, नवीन जोडणीची कामं सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. आणि मुळानगरपासून 600 mm लाईन वेल्डिंग असेल, नगर मनमाड रोडवरच्या मुख्य लाईनची दुरुस्ती असेल, डीमार्ट परिसर जो आहे पाईपलाईन रोडवरचा तिथली खोदाई असेल, किंवा इलॅक्सी शोरूम समोर 8 इंच लाईन लिकेज दुरुस्ती असेल, BTR गेटमधील मुख्य लाईन दुरुस्ती असेल, CSRD जवळ नवी जलवाहिनी जोडणीची कामं सध्या सुरू आहेत आपल्या शहरामध्ये. अगदी झपाट्यानं या सगळ्या AMC कामाला वेग येतो आहे. अधिक सक्षम आणि सुरळीत अख्ख्या संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन सध्या कटिबद्ध असल्याचं दिसतंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: हम संपर्क और आप सुन रहे हैं रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, नगरकरांची सुरक्षा हे अहिल्यानगर महानगरपालिकेचं नक्कीच एक महत्वाचं ब्रीद आहे. पण आता अहिल्यानगर महानगरपालिकेने एक तात्काळ कारवाई नगरकरांच्या सुरक्षेसाठी दाखवली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी वादळी जोराचा वारा आपल्या सिटीमध्ये शहरामध्ये सगळीकडे होता आणि या वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेला लाईटचा पोल जो आहे तो अवघ्या काही वेळामध्ये हटवला आहे आणि वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे. नागरिकांची सुरक्षा हीच प्राथमिकता दाखवून आपल्या AMC ही तात्काळ आणि जलद कारवाई केली आहे. नगर पुणे महामार्गावर निशा लॉन या ठिकाणी शुक्रवारी गेल्या आठवड्यामध्ये वादळी वाऱ्यानं दुभाजकांच्या मध्ये लाईटचा पोल कोसळला होता आणि तो रस्त्यावर पडला होता. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता आणि इथे अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता. पण अहिल्यानगर महानगरपालिकेनं जी तत्परता दाखवली आहे आणि जो त्वरित प्रतिसाद दाखवला त्यामुळे नक्कीच जीवितहानी टळली आहे. इथली वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरळीतपणे सुरू झाली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 आवाज, तुमचा. खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो, मनापासून नमस्कार. महाराष्ट्रातील असे 5 खासदार आहेत की ज्यांना संसदरत्न दिला जाणार आहे. चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे खासदारांना देण्यात येणाऱ्या यावर्षीच्या संसदरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले 5 असे खासदार आहेत की ज्यांचा संसदरत्न म्हणून समावेश आहे. लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ हेमंत विष्णू सावरा आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ यांचाही समावेश आहे. देशभरामध्ये 12 खासदार आणि 4 समित्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सलग 7 वेळा आणि गेल्या वर्षीही हा पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा मात्र यावेळी यामध्ये समावेश नाही आहे. माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या संस्थेनं 2010 हे पुरस्कार द्यायला सुरुवात केली. ज्येष्ठ पुरस्कार विजेते खासदार, निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि शिक्षणतज्ञ यांचा समावेश असलेली एक प्रतिष्ठित ज्युरी विजेत्यांची निवड करते. संसदेतील खासदार आणि समित्यांच्या कामगिरीच्या आकडेवारीच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाते. ही आकडेवारी PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाकडून पुरवली जाते, अशी माहिती संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रियदर्शनी राहुल यांनी दिली. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ लगे 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील काजवा महोत्सवासंदर्भात बोलूयात. एक नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रामध्ये जो काजवा महोत्सव होतो तेथील परिसंस्थेला होणारा धोका लक्षात घेता आता जिल्हा पर्यावरण संवेदनशील समितीनं महोत्सवाच्या नियोजनाबाबत काही कठोर नियम आणि नियमावली जाहीर केली आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. काही नवीन नियम आहेत या काजवा महोत्सवासंदर्भात. जसं की राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार काजव्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महोत्सवासाठी येणारे पर्यटकांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन पोर्टलद्वारे केली जाणार आहे. रात्री 9 नंतर वाहनांना सक्षेप प्रवेश बंद असणार आहे, तर रात्री 10 नंतर पर्यटकांसाठी काजवा क्षेत्र संपूर्णपणे बंद राहील. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीवर नियंत्रणासाठी येण्याकरता जाण्याकरता 2 स्वतंत्र गेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार आता हा महोत्सव दरवर्षी घेण्याऐवजी दर 2 वर्षातून एकदाच आयोजित केला जाणार आहे. अभयारण्य क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्रावर वन्यजीव विभागाचे कडक नियंत्रण असेल, तर पर्यटकांना फटाके नेण्यासाठी तिथे सक्त मनाई असणार आहे. पर्यटकांच्या तपासणीबाबत सुद्धा इथे विशेष तरतूद केली जाणार आहे. तर पर्यटकांकडून प्रति बाटली 100 रुपये अनामत रक्कम घेतली जाते आणि बाटली परत केल्यानंतर त्यांना रक्कम परत दिली जाते. त्यामुळे प्रत्येक पर्यटकाचं नाव, पत्ता, फोन नंबर आणि आधार कार्डची माहिती इथे नोंदवणं महत्वाचं ठरणार आहे. असे महत्वाचे काही नियम जे आहेत ते नियम घालून देण्यात येणार आहे. त्यामुळे ही एक नवीन नियमावली लवकरच काजवा महोत्सवासाठी लागू होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती त्यांनी आता राज्यकारभार आणि राजकीय सोयीचे डावपेचही सुरू केलेत. पण लवकरच होणारी पोटनिवडणूक आणि त्याआधी त्यांनी काही IPS अधिकाऱ्यांच्या सोयीनं बदल्या केल्या आहेत. आणि यामध्ये आपल्या मराठी IPS अधिकाऱ्याचा, जो IPS अधिकारी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचा आहे, ते म्हणजे प्रवीण डोंगरे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या मतदारसंघातून स्वतः थलापती निवडून आले होते, तिथे होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी त्यांनी डोंगरे यांना बढती देत पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. त्यामुळे सध्या प्रवीण डोंगरे हे चर्चेत आले आहेत. अर्थात त्यांनी आजवरची कामगिरी चांगलीच केली आहे. 2016 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. सध्या भ्रष्टाचार विरोधी विभागात SP व्हिजिलन्स म्हणून कार्यरत ते होते. मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. त्यांनी पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये BE पदवी प्राप्त केली आणि संगमनेरमध्ये आजही त्यांचं घर आहे. सुरुवातीचं शिक्षण त्यांचं तिथेच झालं आणि वडील गटशिक्षणाधिकारी होते तर एक भाऊ न्यायाधीश आहे. आदिवासी मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र चालवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलंय. तर December 2016 UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते नागरी सेवेत दाखल झाले. यापूर्वीही तिरुचिरापल्ली या जिल्ह्यात त्यांनी काम केले. आता तिथे ते वरिष्ठ पदावर काम करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच तिरुवेरुलंबर या ठिकाणी झाली. ते तिथे ACP म्हणून कार्यरत होते. प्रवीण डोंगरे हे त्रिचीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर राज्यपालांचे ADC म्हणून कार्यरत होते. तर 2019 ते 2021 या काळात राजभवनातही सेवा त्यांनी केली. त्यानंतर थेनी जिल्ह्याचे SP ते होते. पुढे मदुराई शिवगंगा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. विशेष म्हणजे तिरुचिरापल्ली या जिल्ह्यातील त्रिची ईस्ट विधानसभा मतदारसंघातून स्वतः विजयी झाले होते. मात्र त्यांनी राजीनामा देत ही जागा रिक्त केली. त्यामुळे येत्या काळामध्ये पोटनिवडणूक होती आहे आणि या निवडणुकांची सध्या चर्चा सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. फिल्मी दुनियेमध्ये काय घडतं याकडे वळूयात. अभिनेता रणवीर सिंग कायम कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो आणि आता फिल्म वर्कर्स फेडरेशननं त्याला बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं अभिनेता रणवीर सिंगवर बंदी घातली आहे, कारण शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधी रणवीरनं डॉन 3 हा सिनेमा सोडला होता आणि त्यामुळे काहीसा वाद जो आहे तो निर्माण झाला. आणि फरहान अख्तर आणि त्याचे प्रोडक्शन पार्टनर रितेश सिद्वानी यांनी दावा केला आहे की रणवीरच्या संमतीवर अवलंबून राहिल्यामुळं सिनेमाच्या पूर्वनिर्मितीवर खूप मोठा खर्च जे होते पार्टनर प्रोडक्शन पार्टनर होते त्यांना तो खर्च आला होता आणि त्यामुळे आता फिल्म वर्कर्स फेडरेशननं अभिनेता रणवीर सिंगवर बंदी घातली आहे. अजून महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वळणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात, कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनू आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात आणि आपण स्क्रोल करताना पाहत असतो. सांगलीमधल्या हरिपूरमध्ये कृष्णा वारणा नदी संगमावर मच्छीमाराच्या गळाला तब्बल 40 किलो वजनाचा एक कटला नावाचा मासा सापडला आहे. आणि या माशाला नदीबाहेर काढताना मच्छीमारांची चांगलीच त्रेधा तिरपीट आणि दमछाक झाली होती, कारण तब्बल 40 किलो वजन या माशाचं आहे. हा अवाढव्य मासा काढण्यासाठी आणि पाहण्यासाठी तिथले स्थानिक लोक नदी काठावर जमा झाले होते. मोठी गर्दी केली होती सांगलीमधल्या हरिपूर गावामधल्या लोकांनी. आणि बाजारामध्ये सध्या या माशाची जोरदार चर्चा आहे. अनेक जणांनी याचे फोटोज काढले आहेत. सोशल मीडियावर हा मासा व्हायरल होताना दिसतोय. आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये या माशाची किंमत 10,000 रुपये लावली जाते. 10,000 रुपयांची बोली लावून खरेदी करण्यात आलेला हा कटला मासा, एक वेगळ्या पद्धतीचा मासा सापडल्यामुळे इथल्या गावकऱ्यांमध्ये आनंद सुद्धा आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. हे घोषवाक्य लिहिलं आहे संगीता अकोलकर यांनी. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगी या कार्यक्रमात. शेअर बाजार आज उघडल्यानंतर भारतीय रुपया आज नक्कीच मजबूत बघायला मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सोमवारी म्हणजे आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 95 उघडला होता, जो शुक्रवारच्या बाजारामध्ये बंद भावापेक्षा सुद्धा अधिक होता. सुरुवातीच्या व्यवहारामध्ये रुपया 35 पैशांनी वधारून जवळपास 2 आठवड्यातील सगळ्यात जास्त सर्वोच्च पातळीवर पोहोचलाय. विशेष गोष्ट म्हणजे ही वाढ अमेरिका इराण शांतता कराराच्या अटकळीच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळते आहे. त्यामुळे सध्या रुपया मजबूत झालाय. डॉलरच्या तुलनेमध्ये 2 आठवड्याच्या उच्चांकावर तो पोहोचायला बघायला मिळतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, आपल्या नगरमध्ये घडलेली एक महत्वाची घटना म्हणजे अहिल्यानगर पोलीस मुख्यालय मैदान जे आहे आपल्या नगरमध्ये, ज्या ठिकाणी अनेक सराव होतो, वेगवेगळ्या गोष्टींचा मॉकड्रिल होतं, आणि याच मुख्यालय मैदानावर एक मॉकड्रिलचं प्रशिक्षण सुरू असताना एक दुर्घटना घडली. हँड ग्रेनेडचा हातातच भीषण स्फोट झाल्यामुळे या दुर्घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत. ट्रेनिंगच्या वेळी हे हँड ग्रेनेड हातामध्ये फुटलं आहे आणि 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. या स्फोटामुळे 2 कर्मचाऱ्यांच्या हातांच्या बोटांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. जखमींना तातडीनं एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि या घटनेमुळे पोलीस दलामध्ये मात्र खळबळ उडाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगे. या कार्यक्रमात महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात आणि शेअर बाजारामध्ये सध्या काय घडत आहे. सोमवारी आज सकाळच्या सत्रामध्ये शेअर मार्केट उघडल्यानंतर सेन्सेक्स 850 अधिक अंकांनी तर निफ्टी सुमारे 250 अंकांनी आज वधारल्याचं दिसतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणनं होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा उघडणाऱ्या शांतता करारावरील सामंजस्य करारावर बहुतांशी वाटाघाटी केल्याचं सांगितल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 2 आठवड्याहून अधिक काळात पहिल्यांदाच $100 प्रति बॅरलच्या खाली घसरल्या आहेत, त्यामुळे शेअर बाजारमध्ये एक वेगळ्या प्रकारची तेजी आज बघायला मिळते आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव काशीनाथ सुलाखे पाटील आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत। आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि एक वेगळा विषय जो लहान मुलांच्या बौद्धिक विकासाच्या वाढीच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरच्याच एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट म्हणजेच रश्मी येवलेकर आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। तुमचं खूप मनापासून स्टुडिओमध्ये आणि शोमध्ये स्वागत।
3: नमस्कार, धन्यवाद तुम्ही मला रेडिओ नगरमध्ये या निमित्ताने बोलवलं याबद्दल।
2: नक्कीच, खूप खूप धन्यवाद। जसं मी आता म्हणाले की लहान मुलांच्या बौद्धिक विकासाच्या वाढीच्या दृष्टीनं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये मुलं पुढं जावीत असं प्रत्येक पालकांना वाटत असतं,

0: प्रश्नच नाही.
1: तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात, किती वर्षापासून प्रॅक्टिस करत आहात?
0: आता या क्षेत्रामध्ये तसं सुरुवातीचा जो माझा प्रवास आहे तो शिशु संगोपन संस्था संचलित जी शाळा होती वाडिये पार्क म्हणजे फिरोदिया हायस्कूलच्या समोरची, तर तिथे 8वीपासूनचे जे वर्ग सुरू केले आणि तेव्हापासून मी तिथे म्हणजे शिकवायला सुरुवात केली. हा शैक्षणिक जो प्रवास म्हणजे ट्रेनिंगचा या दृष्टीने हा प्रवास सुरू झाला. आणि तिथे येणारी जी सगळी मुलं होती ही मुलं कशी आहेत की भाजी विक्रेते, हमाल जे आहेत काम करणारे, असे सगळे कामगार वर्गातल्या पालकांची मुलं शिकायला येतात. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या समस्यासुद्धा वेगवेगळ्या होत्या, प्रत्येकाची शैक्षणिक पातळीसुद्धा वेगवेगळी होती. आणि या निमित्ताने त्या मुलांशी संवाद साधता साधता अनेक प्रश्न, त्यांच्या समस्या ह्या माझ्या समोर आल्या आणि त्यातून मग या विषयाकडे, म्हणजे सुरुवातीला माझा सायकोलॉजी हा विषय होताच, पण त्यातून अजून या सगळ्या क्षेत्रामध्ये काय करता येईल हा सगळा विचारप्रवाह सुरू झाला आणि त्यातनंच या सगळ्याकडे वळण्याची मला प्रेरणा मिळाली.
1: नक्कीच एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट म्हणजे खूप महत्वाची भूमिका आहे मुलांसाठी पण आणि पालकांसाठी,
0: पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी.
1: नक्कीच. तर एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट म्हणून नेमकं काय काम करावं लागतं किंवा या पोस्टचा अर्थ तुम्ही काय सांगाल या माध्यमातून?
0: आता शिक्षणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात की जेव्हा मूल शिक्षण घेतं तर अगदी प्रायमरीपासून जर आपण बघितलं तर तेव्हापासून सुद्धा मुलांना वेगवेगळ्या समस्या यायला सुरुवात होते. अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर प्राथमिक वर्गामध्ये जेव्हा मूल आईचं पदर सोडून शाळेत जाते आणि त्यावेळेला सुद्धा कसं असतं की आईला वडिलांना सोडून ते शाळेत येत असतं, म्हणजे सगळंच तिथे सामाजिक हे सगळं बदलतं. आणि ह्यातनं काही वेळेला काही मुलांना कसं असतं की घरामधनंच की मी जसं मागणार किंवा मला आत्ता ही वस्तू आहे हवी आहे तीच मला पाहिजे हे सगळं पुरवलेलं गेलेलं असतं आणि त्यामुळे इथून सुद्धा काही वेळेला मुलांच्या समस्या सुरू होत असतात की ती मुलं इतरांशी शेअरिंग करू शकत नाही अशी काही, म्हणजे घरात जसं वातावरण असेल त्याला जसं घडवलं गेलेलं असेल त्यानुसार ते होऊ शकतं आणि त्यानुसार त्यांच्या काय त्या समस्या निर्माण होतात. आणि ह्यातनं मग ह्या समस्या ज्या वेळेला येतात तर तेव्हापासूनच आपण की त्यांच्याशी आईवडिलांचं वर्तन कसं असलं पाहिजे, नुसतं आईवडिलांचं नाही तर ज्या बालवाडी शिक्षिका आहेत त्यांचं पण कसं वर्तन, म्हणजेच मुलांशी कसं वर्तन असलं पाहिजे किंवा मुलांना कसं हँडल करायचं आहे, तर ह्या सगळ्याचा जो दृष्टिकोन असतं तर ह्याच्यामधनं त्या मुलांना कसं शिक्षण द्यायचं, शिक्षकांनी कसं ते शिक्षण घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधनं काय आपल्याला मुलांच्या विकासासाठी करता येतील, म्हणजे ऍक्टिव्हिटी असतील काही वेगवेगळे उपक्रम असतील ह्या सगळ्याचा विचार ह्या एज्युकेशनल सायकोलॉजिस्टमध्ये किंवा या शैक्षणिक मानसतज्ञामधनं करावा लागतो.
1: नक्कीच. 35 वर्षापासून तुमचं या कामामध्ये सातत्य आहे, प्रॅक्टिस आहे आणि इतक्या वर्षांचा अनुभव असल्यामुळे ना विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या जनरेशनमध्ये किंवा येणाऱ्या प्रत्येक तुमच्या मुलाकडे वेगवेगळ्या समस्या तुमच्या समोर आल्या असतील वेगवेगळ्या केसच्या माध्यमातून, तर विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या समस्या सगळ्यात जास्त आढळतात?
0: आता असं कुठल्या समस्या जास्त येतात हे एका काळापुरतं आपण नाही सांगू शकत, कारण प्रत्येक काळ जसा बदलतो त्यानुसार समस्या ह्या वाढत जातात, म्हणजे त्या त्या समस्या बदलतही जातात, त्याचे प्रकार बदलत जातात. आता सुरुवातीला टीव्ही आले, मग टीव्ही आले त्यावेळेला कसं की टीव्हीज बघण्याचं वेड मुलांना लागायचं, त्याच्यातून कार्टून आणि ह्यातनं मग ती मुलं बाहेर पडण्यासाठी मग पालकांना सुरुवातीला काय व्हायचं की एक तिसरा पालक म्हणून त्या टीव्हीकडे बघितलं जायचं की आता मला वेळ नाही आता मला दुसरं काम करायचं आहे, टीव्ही लावून दिला बटन सुरू केलं बैस, म्हणजे मी पालक म्हणून किंवा आई म्हणून वडील म्हणून मुक्त होऊन त्याच्याकडे सोपवून दिलं. आणि मग ह्याच्या दृष्टिकोनातनं मग एकदा ती सवय लागली की मुलं त्याच्यामध्ये अधीन होतात, म्हणजे ॲडिक्शन म्हणतो. मग त्या काळामध्ये जेव्हा सुरुवातीला टी व्ही आले त्याच्यानंतर काही काळामध्ये टी व्हीचंच व्यसन, म्हणजे तो एक प्रॉब्लेम होता, ती समस्या होती. त्यानंतर आता साधारणपणे तर मुलांच्या ज्या समस्या आहेत की त्या बालवाडी जेव्हा जातं मूल तर त्यावेळेला प्रत्येक शाळेचा स्तर असतो, त्यानुसार तिथे काय होतं की त्यांचं अभ्यासक्रमसुद्धा काही वेळेला वेगवेगळा असतो आणि बऱ्याच वेळेला की त्याच्या शारीरिक आणि मानसिक पात्रतेपेक्षा कपॅसिटीपेक्षाही अभ्यासक्रम हा कसा असतो वरच्या स्तराचा असतो आणि मग ह्यातनं त्या मुलावर दडपण येतं. शाळेत शिक्षक सांगतात तो लिहितच नाही, तो बोलतच नाही आणि इथे आई वडिलांना वाटतं की इतर बोलतात मग आपला मुलगा का नाही बोलत, म्हणजे इथून ती काय होत असते समस्या सुरुवात होत असते आणि त्यातून मग काही वेळेला जर ती शिक्षिका रागिष्ठ असेल किंवा तिचं तिच्यावर सुद्धा काही वेळेला शेवटी काही वेळेला त्यांचे पण मानसिक समस्या असतात, त्यातनं कधीतरी तिने चिडचिड केली असेल रागवली असेल तर त्याचा इम्पॅक्ट त्या मुलावर निश्चित पडतो आणि मग त्यातनं त्याला एक तर कधी कधी शाळेचा फोबिया निर्माण होऊ शकतो, शिक्षिकेचाही फोबिया निर्माण होऊ शकतो. म्हणजे हे त्या त्या परिस्थितीनुरूप त्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होऊ शकतात. कोरोना काळामध्ये काय झालं की शिक्षण प्रत्यक्ष वर्गातनं दिलं गेलं नाही, ऑनलाईन दिलं गेलं, यातनं मोबाईल ॲडिक्टची समस्या तर झालीच पण त्याचबरोबर वाचन लेखन गणन ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत या कन्सेप्टच मुलांच्या क्लिअर झाल्या नाही, या कन्सेप्ट स्पष्ट न झाल्यामुळे ह्या ही मुलं जवळजवळ 2-3 वर्ष मागे आली आणि आत्तापर्यंत अजूनही त्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात की ह्या त्या काळातली जी मुलं होती पहिलीची असतील दुसरीची असतील तिसरीची चौथीची असतील इंग्लिश इंग्लिशचं सुद्धा जे बेसिक आहे ते म्हणजे अपरिपक्व राहिलं, गणिताचा जो बेस आहे मग त्याच्यामध्ये तुमचं संख्याज्ञान असेल किंवा तुमचं बेसिक जे ऑपरेशन असेल बेरीज वजाबाकी ह्या संकल्पनासुद्धा स्पष्ट झाल्या नाही. कारण त्या प्रत्येकाच्या संकल्पना स्पष्ट झाल्याशिवाय एक एक पायरी पुढे जाते आणि त्याच्यावरच या मागच्या पायरीवरच पुढची पायरी अवलंबून असते आणि ह्यातनं ते काय झालं की ते ऑनलाईन येतं तसंच्या तसं घ्यायचं ते तसंच आउटपुट त्याचं पुढे करायचं आणि मग प्रत्यक्ष जे काही ज्ञान आहे त्यातनं जे शिक्षण आहे त्यातनं ज्या ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअरच झाल्या नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लेखनाची समस्या की लिखाणच झालं नाही, मुलांना लिखाण करायची सवयच राहिली नाही आणि मग ह्याच्यामधनं मुलं लिखाणात मागं पडायला लागली, लेखनातल्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. अशा पद्धतीनं त्या त्या वेळेची ती ती समस्याही निर्माण होत असते. आता मोबाईलच्या सुद्धा मोबाईल ॲडिक्शन नुसती ही एक समस्या नाही तर मोबाईलवर सुद्धा काय मुलं बघतात याच्या पण समस्या आहेत. म्हणजे त्या मोबाईलमध्ये ॲडिक्शन झालं की त्याची जी काही संगत असेल किंवा कोणी इतर मित्र बघत असतील आणखीन घरातले कदाचित मोठे व्यक्ती असतील ते काही बघत असतील तर त्याचा परिणाम त्या मुलांवर पण होऊ शकतो आणि मग त्यातनं वेगवेगळे आपण निरनिराळ्या गेम्सचं सुद्धा अनेक घटना पाहिलेल्या आहेत की त्या मुलांना म्हणजे काहीच भान राहत नाही. शिवाय कुणी आपल्याला हाका मारली आहे, कुणी आपल्याला काही काम सांगितलं आहे आणि मग ह्यातनं त्यांचं की मोबाईल काढला की चिडचिड, मोबाईल काढला की आदळापट आणि समोरच्याला सुद्धा मग कदाचित मारणं इथपर्यंत हे ॲडिक्शन वाढत राहतं. म्हणजे हे त्या त्या वेळेच्या त्या त्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे असं कुठल्याही एका काळात ही समस्या असं काही आपण म्हणू शकत नाही. आता काही वेळेला मुलांच्या मध्ये सामाजिक समस्या पण असतात की सामाजिक मिक्सी म्हणजे समाजामध्ये मिक्स होणं, इतर मुलांबरोबर राहणं, इतर मुलांना शेअरिंग करणं हे पण होऊ शकत नाही आणि मग त्यातनं आणि काही वेळेला असंही होतं की नकार पचवण्याची ताकद नसते. म्हणजे घरी जे काही वातावरण असतं आजकाल की नाही आम्हाला नाही काही मिळालं, आई वडिलांची एक मानसिकता होते की आम्हाला काही जास्त नाही मिळालं, आमच्यापेक्षा जास्त सगळ्या गोष्टी मुलांना मिळाव्या आणि मग ह्यातनं की जे पाहिजे ते दिलं गेलं आणि त्यातनं की जर नाही मिळालं तर ते नाही स्वीकारण्याची नकार पचवण्याची ताकद उरली नाही आणि म्हणून मग आपण काही वेळेला पुढे जाऊन याही समस्या बघतो की नाही मला म्हणली ना मुलगी किंवा नाही मला कोणी म्हणलं तर त्याच्यावर आपण प्राणघातक हल्ला असेल आणखी कुठला असेल, तर म्हणजे ह्या समस्या कशा त्या त्यानुरूप त्या वेगवेगळ्या निर्माण होऊ शकतात. आता काही वेळेला मुलांच्या काय असतात की बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतो, मग बोलण्यामध्ये काही वेळेला शारीरिक थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम असतो, समस्या असते, स्नायूंच्या हालचालींमध्ये काही समस्या असते आणि यामुळे सुद्धा बोलण्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात. किंवा काही वेळेला घरी तो एकटा असेल किंवा जास्त आजी आजोबा वगैरे थोडंसं लाड करत असतील, तर मग त्यातनं काय केलं जातं, त्याच्याशी बोबडं बोललं जातं आणि मग ती त्याला काय लागते, सवय लागते. आणि जेव्हा तो शाळेत जातो त्यावेळेला सुद्धा मग ते तसंच बोललं जातं, मग मित्रांमध्ये हा म्हणजे त्याचा उच्चारण आपल्यासारखं नाही म्हणून हसलं जातं, बाई काही म्हणजे जे शिक्षिका असतील त्या कदाचित त्यावेळेला त्याला रागवत असतील, बोलत असतील आणि मग यातनं कदाचित काही वेळेला त्याच्याकडे न्यूनगंड निर्माण होतो. म्हणजे अशा त्या त्या वेळे त्या त्या मुलांच्या परिस्थितीनुरूप त्या समस्या निर्माण होतात. वर्तन समस्या असतात, मुलांच्या वेगवेगळ्या वर्तन समस्या असतील, मग अनेक वर्तन समस्या असतात. म्हणजे काही वेळेला तर असं होतं की ही मुलं आई वडील किंवा इतर सगळ्या लोकांना सुद्धा आपण म्हणतो भावनिक ब्लॅकमेल सुद्धा करतात, इथपर्यंत या समस्या बिघडत जातात की नाही हे मला आत्ता म्हणजे हे तुम्ही केलंच पाहिजे, अशा प्रकारे या समस्या निर्माण होत असतात.
1: नक्कीच. अभ्यासाच्या दबावाबद्दल बोलायचं झालं, सध्या बरीचशी चर्चा जी आहे की आपण पाहतो आहोत की शासनानं आता मुलांच्या दप्तराचं ओझं सुद्धा कमी केलेलं आहे, काळानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत, तरी सुद्धा कुठेतरी अभ्यासाचा दबाव आज दिसतो. त्यामुळे समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत ज्या घडायला नको आहेत, जसं की आत्महत्या असेल किंवा कुठलंही दुःख न सहन होणं असेल किंवा कुठलंही अपयश न सहन होणं असेल आणि त्यातून केलेली चुकीची कृती असेल, अशा अनेक घटना आपण रोज एकतरी वाचतो आहोत जगामध्ये घडतात. तर तुम्हाला काय वाटतं की अभ्यासाचा दबाव खरंच मुलांवर आहे का, त्यामागचं काही मानसिक कारण आहे का?
0: आता अभ्यासाचा दबाव जो आहे, तर मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं ना की प्राथमिक शाळेपासनं, आता ह्याच्यामध्ये पुन्हा काय आहे, तुमचं राज्यस्तरीय म्हणजे आपलं ICIT म्हणजे केंद्रीय स्तरावरचं आहे, राज्यस्तरावरचं आहे आणि अशा प्रकारे ह्या ज्या काही शाळा वाढत आहेत त्यामुळं सगळ्या ज्या काही शाळांचे प्रकार आहेत या सगळ्यांचा अभ्यासक्रम एक नसतो. आणि ह्यातनं काय होतं की प्रत्येक पालकाला काय वाटतं की चांगल्या दर्जाच्या शाळेमध्ये मला मुलाला घालायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये मी असे नाही म्हणत की काही वेळेला असं लक्षात येतं की अगदी काम करणाऱ्या बायकांना सुद्धा त्या म्हणतात नाही मी माझं काही करीन पण माझ्या मुलाला चांगल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालीन, त्यातनं त्याला भरपूर पैसे द्यावे लागतात, ट्युशन परत असते आणि मग इथे त्या आईची वडिलांची अपेक्षा काय राहते की त्यांनी जसं आहे जसं शाळेत शिकवलं जातं किंवा जे आहे त्याच्यात चांगल्यात चांगले मार्क मिळवावे, म्हणजे इथूनच काय होतं अपेक्षा सुरू होतात. किंवा तो लिहितो दुसरा लिहितो पण हा लिहित नाही, मग हा लिहित नाही मग हा हळूहळू काय होतो मागे जातो आणि मग ह्यातनं काय होत असतात की ह्या मुलांच्यावर दडपण येतं. कारण शिक्षक पालकांना सांगतात की साधारण तुम्ही जर बघितल्या की सगळ्या ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा असतील त्या सरळ काय करतात, पालकांना बोलवतात, पालकांना म्हणतात ह्याला लिहिता येत नाही, ह्याला वाचता येत नाही, म्हणजे हे आई वडिलांपुढे समस्या त्या मांडतात. पण ह्याच्यावरचं सोल्युशन काय आहे किंवा त्या मुलाची तेवढी पात्रता आहे की नाही, काही वेळेला होतं काय की घरामध्ये वातावरण तसं काय आहे, मराठी वातावरण आहे, बोलीभाषा वेगळी आहे आणि इंग्लिशमध्ये जेव्हा ते बोललं जातं शाळेत, कदाचित काही वेळेला स्तर ICIT म्हणजे ज्या ह्या शाळा आहेत त्याच्यामध्ये तर स्तर काय होतो, काठिण्य पातळी वाढलेली असते, त्यांचे प्रोनाऊन्सिएशनसुद्धा कसे असतात वेगळे असतात आणि मग हे सगळं त्या मुलाला समायोजन साधणं काही सगळ्याच मुलांना शक्य होतं असं नाही, कारण प्रत्येकाची कुवत कशी आहे वेगळी आहे. म्हणजे हा दडपणाचा भाग सुरू होतो. त्यानंतर पुन्हा काही स्तर असा असतो की हुशार आहे पहिल्यापासून, पुढे गेलाय, चांगले मार्क पडलेत, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला आहे, आणखी निनिराळ्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, फॅन्सी ड्रेसमध्ये पण भाग घेतला आहे, मग एकदा नंबर आला, दुसऱ्यांदा नंबर आला, आपोआप आई वडील पालक सगळ्यांच्या अपेक्षा काय झाल्या, वाढल्या आणि मग सातत्याने त्याने काय यायला पाहिजे, प्रथमच यायला पाहिजे. आणि ही प्रवृत्ती त्या मुलांमध्ये पण काय केली जाते, निर्माण केली जाते. आणि शिवाय काय की गणिताचा म्हणजे स्कॉलरशिपला पण बसलं पाहिजे, डान्सच्या पण क्लासला गेलं पाहिजे, प्रज्ञाशोध पण परीक्षा द्यायची आहे, आणखीन इतर कोणत्या परीक्षा आहेत त्या पण द्यायच्या आहेत. आणि हे सगळं साधण्यामधनं त्या मुलाच्यावर निश्चित काही वेळेला दडपण येत असतं. पुढे पुढे जाऊन तर मग आपण बघतोच की आम्ही एवढे पैसे खर्च करतो, एवढे शाळांना ट्युशनना पैसे खर्च करतो, आणि जर आउटपुट नाही आलं तर ते पालक काय म्हणून दाखवतात, एवढं आम्ही तुमच्यासाठी करतोय आणि तुम्ही जर काही गुणवत्ता नाही आहे, काही दर्जेदार तुमचा निकाल नाही आहे, तर आपाप त्या मुलांवर तेही दडपण येतं. काही वेळेला उलट प्रकार होतो, काही मुलं काय होतात की न्यूनगंड निर्माण होतात त्यांच्यात, आणि काही मुलं कसे बेफिकीर की जे होईल ते होईल, आणि मग त्याच्यातनं पालकांबद्दलची सुद्धा उद्धटता निर्माण होते. निरनिराळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांना ती मुलं म्हणजे त्यांच्यामध्ये अधीन होतात, आणि अशा मग ह्या समस्या, या दडपणाचा जो भाग आहे तो त्यांच्यावर येतो. आणि ही जी सवय लावलेली असेल ना की नाही पहिलं आलंच पाहिजे, यश मिळालंच पाहिजे, आणि मग हे पालकांना पण वाटतं आणि त्यातनं मग त्या मुलांना सुद्धा वाटतं की नाही नाही यायलाच पाहिजे पहिलं. दुसरा आहे तो दुसरा पहिला कधीच येता कामा नाही, ही प्रवृत्ती निर्माण होते. आणि मग ह्यातनं हे अपयश येतं, दडपण येतं, स्पर्धा म्हणजे जी आपण म्हणतो की गुणवत्तेची स्पर्धा निर्माण होत नाही, तर तिथे दुसऱ्याला कसं खाली पाडावं ही स्पर्धा निर्माण होते, पाय कसा खेचायचा ही स्पर्धा निर्माण होते, आणि त्यातनं मग की मला प्रथमता येण्यासाठी सुद्धा मग काय करावं लागेल ह्याचं सोल्युशन ते काढतात. आणि मग आता आपण नीटच्या परीक्षेंचं बघतो आहोत की मग वेगवेगळे हे मार्ग अंगीकारले जातात.
1: नक्कीच.
0: आणि अशा ह्या दडपणांचं स्वरूप हे येतं, म्हणजे न्यूनगंड निर्माण झाला असेल तो समाजातनं बाहेर पडतो, मग कदाचित आत्महत्येलाही प्रवृत्त होतो, किंवा मग ही बेफिकिरी निर्माण होते.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की काउन्सिलिंगचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि असं वाटतं की काळाचीही गरज सुद्धा आहे.
0: अगदी.
1: आणि यामध्ये पालकांचा खूप महत्वाचा रोल आहे, शिक्षकांचीही भूमिका खूप महत्वाची आहे, आणि काउन्सिल करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. तर हे काउन्सिलिंगचं प्रमाण का वाढत चाललं, या मग काय कारण असावीत, किंवा का इतकं महत्वाचं हे ठरतंय सध्या?
0: आता काउन्सिलिंग म्हणजे काय आहे की मुलांना ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या आपण त्यांच्याशी बोलून त्या समस्येवर आपल्याला कशी मात करता येईल, कोणते मार्ग निवडता येईल, आणि त्या मुलाला आधार देणं. काही वेळेला त्या ज्या काही समस्या असतात त्यामधनं ती मुलं काय होत असतात, खूप वेगवेगळ्या टोकाला जात असतात, आणि मग अशा वेळेला ह्या कुणीतरी व्यक्तीची त्याला काय लागते, मदत लागते. आणि मग हे प्रत्येक वेळी पालक किंवा शिक्षक यांच्याकडनं साध्य होईलच असं नाही. एक निर्णयाशिवाय आज आपण बघतो की आई वडिलांना सुद्धा वेळ नसतो, त्यांचं स्वतःचंच रुटीन इतकं जबरदस्त असतं की त्यातनं त्या मुलाशी मोकळेपणाने संवाद साधणं, मोकळेपणाने त्याच्या समस्या जाणून घेणं याला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि शिक्षकांचे प्रॉब्लेम वेगळे असतात की शिक्षक सुद्धा काही वेळेला त्या मुलाला तेवढा वेळ देऊ शकत नाही, किंवा तेवढ्या समस्या त्याच्या जाणून घेण्याची जी आपण म्हणतो शिक्षकातला एक गुण जो असतो तोही त्यांच्याजवळ असेल असं नाही. आणि मग यातनं आपण म्हणजे जे म्हणतो की ते काउन्सिलर जे आहे यांची भूमिकाही निर्माण झाली आणि त्या दृष्टीनं ते कार्य केलं जातं. मग आता ह्या काउन्सिलरमध्ये मुलांना भावनिक आधार दिला जातो, सामाजिक आधार दिला जातो, आणि तुझं कुठलेही गुण आम्ही इतर कुणालाही न सांगता त्याच्या मनातली सगळी भीती, त्याच्या मनातल्या सगळ्याच्या शंका, गैरसमज ह्या सगळ्या एक एक सेशनमधनं काय केल्या जातात, दूर केल्या जातात. आणि त्याला आत्मविश्वास निर्माण करणं, त्याच्यामध्ये जर निष्क्रियता आली असेल तर त्याला ती निष्क्रियता म्हणजे घालवण्यासाठी आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी काय काय उपक्रम करायला हवेत या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये केला जातो.
1: नक्कीच. तुमच्या प्रॅक्टिस दरम्यान किंवा अनुभवातून अशी एक आठवणीत राहिलेली केस सांगाल का?
0: आता जसं ह्या एज्युकेशनमध्ये वेगवेगळ्या समस्या येतात, तशा मध्ये एक लर्निंग डिसॅबिलिटी म्हणून समस्या निर्माण झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये एकदा आमच्याकडे पहिलीच्या मुलाचे पालक आणि तो मुलगा आलेला होता, की त्याला उलटी सुलटी अक्षरं लिहिणं किंवा बेसिक जे बेरीज वजा हे किंवा संख्याज्ञान ह्याचं, म्हणजे जर आपण म्हटलं की 9 लिहायचं तर तो 6 लिहित होता, नंतर डीसुद्धा डीमधला बीमधला किंवा पी वगैरे हे काही समस्या निर्माण होतात हे ते व्यवस्थित ॲक्युरेट करू शकत नाही. आणि मग त्याची आई आली तर ती अगदी रडायला लागली की हे असं कसं काय घडलं. आणि मग अशा वेळेला त्यांना धीर देणं आधी महत्त्वाचं असतं आणि मग नंतर त्या मुलासाठी आपल्याला काय करता येईल, कोणता कसा शैक्षणिक प्रोग्रॅम आखता येईल, कोणत्या ॲक्टिव्हिटी करता येतील, ह्या सगळ्याचा विचार केला गेला आणि मग त्याला त्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलं गेलं. त्याच्या आईवडिलांचा पण सहभाग महत्त्वाचा, त्याचबरोबर त्याच्या शिक्षकांचाही सहभाग महत्त्वाचा, कारण कसं त्याला हँडल करायचं हे शिक्षक आणि पालकांना सुद्धा काय झालं पाहिजे कळलं पाहिजे. आणि मग त्यातनं त्याच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग मुलाला त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सातत्याने दिल्या की मग त्याच्यातला हा जो काही समस्या आहे ती कमी होण्याचा निश्चितच मार्ग सुकर होतो. मग अशा प्रकारे एक आली पहिलीतला आलं होतं, आई अगदी रडत होती आणि सगळे दोघंही चांगल्या पोस्टवर होते, त्यामुळे एक स्वीकारणं हेही बरंच अवघड असतं. मग ते आम्ही साध्य केलं आमच्या सगळ्या टीमवर्कनी आणि मग हळूहळू तो आता पूर्णपणे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो. असे अनेक आहेत उदाहरणं. एक असे होता, तोही मुलगा असाच होता. मग त्या मुलाला आम्ही म्हणजे स्विमिंगचं मात्र स्किल त्याला चांगलं येत होतं, मग वेगवेगळ्या प्रकारे त्याला स्विमिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लावला. आईनेही त्याच्या म्हणजे चांगली प्रॅक्टिस सोडून त्याच्यासाठी काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातनं त्याला चांगल्या प्रकारचं कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन पहिले दुसरे तिसरे आणि राष्ट्रीय पारितोषिकपर्यंत त्याची वाटचाल झाली. म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याचशा लक्षात राहतात आणि समाधानही वाटतं की आपण चांगल्या कार्य करण्याच्या मध्ये आहोत, मुलांच्या विकासामध्ये ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ते आपल्याकडनं होत आहे.
1: या सध्या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण वाढत आहे आणि कुठेतरी मुलांच्या वाढीवर सुद्धा याचा नकळतपणे परिणाम होतो आहे हे अनेक पालकांच्या लक्षातही येत नाही. त्यामधला पहिला मुद्दा जर बोलायचा झाला तर संवाद कमी होतो आहे, मुलांचा संयम जो आहे तो खूप कमी झालेला आहे, मुलांना संवेदना ज्या आहेत त्या फारशा जाणवत नाही हे सुद्धा प्रकर्षानं जाणवतं शालेय वयोगटामध्ये जर आपण पाहिलं तर यामागं काय कारण असावीत किंवा हे का वाढत चाललंय?
0: आता आपण जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येकाचं काम करणं म्हणजे जे नोकरी आहे ह्याला बाहेर पडणं आणि एक म्हणतो ना आपण की प्रायव्हसी पाहिजे, आमचं आम्हाला ज्या काही आहेत गोष्टी त्या करता आल्या पाहिजेत आणि काही वेळेला परिस्थितीनुरूप सुद्धा म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहता येत नाही आणि मग अशा वेळेला ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं असतं की वेगवेगळ्या व्यक्ती असतात आणि ह्या वेगवेगळ्या व्यक्तींचं जे वर्तन असतं म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच आपण गोष्टी बघतो की तिथे एकमेकांसाठी त्यागही केला जातो. मग अगदी ते जेवणाची बाब असेल, खाण्याच्या गोष्टी असतील किंवा इतरही गोष्टी असतील आणि हे जेव्हा सगळे संवाद घडतात तेव्हा त्या मुलाचं जे एक आपण म्हणतो विकास होत असतो किंवा त्या मुलाचं जे वर्तन असतं त्याच्यावर वेगवेगळे संस्कार होत असतात. त्याचबरोबर कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळेला गप्पा मारत असतात, एकमेकांशी गप्पा मारतात, एकमेकांना आधारही देतात बऱ्याच वेळेला, पण हे विभक्त कुटुंबामध्ये घडत नाही. आणि मी म्हटलं की आज काही वेळेला मुळातच हा प्रॉब्लेम असतो की आई वडीलच वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असतात आणि त्यामुळे मग त्या मुलांशी संवाद साधणं, त्याची काय समस्या आहे हे जाणून घेणं याच्यासाठी कदाचित काही वेळेला त्यांना वेळ मिळत नाही किंवा काही वेळेला वेळ देतात पण आपण म्हणतो ना की जो चांगला वेळ देणं म्हणजे गुणात्मक वेळ देणं हेही घडत नाही. म्हणजेच तिथे पालकांना माहीत नसतं की मी नेमकं काय केलं पाहिजे. त्याच्याशी संवाद कसा साधायचा आहे, त्याच्याशी कोणत्या गोष्टी शेअर करायच्या आहेत, त्याला कुठल्या गोष्टींना महत्त्व द्यायचंय, नाही तर काही वेळेला अकारण महत्त्व पण दिलं जातं आणि मग अकारण महत्त्व दिलं गेलं की तो मुलगा काय म्हणतो, माझीच मन मानेल तशीच मला काय करायचंय चालवायचं. आणि ही सवय जेव्हा त्याला जडते त्यावेळेला तो इतरांचं काही ऐकून घेण्याची मनस्थिती त्याची राहत नाही आणि मग त्यातनं ते सगळं उद्धटपणा, मग अगदी पालकांना मारण्यापर्यंत ही पातळी ओलांडली जाते. आणि मग त्यातनं म्हणजे आपण म्हणतो की टस का मस न होणं की तिकडे काही हो, नाही तर मग पूर्वी कसं की एकत्र कुटुंबामध्ये आपण म्हणतो की हा आता तू दमली आहेस ना मग आता मी करते. हे जे काही सगळ्या गोष्टी घडत राहतात, वेगवेगळ्या भूमिका निभवत असताना ह्या एकमेकांमध्ये आपले पण निर्माण होतं ते ह्यांना दिसत नाही. आणि मग यातनं फक्त काय स्पेस पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे. आणि मग ही पण मुलांची मानसिकता होते. म्हणून आपण बघतो की मुलं चिडली की लगेच एका खोली जातात, दार लावून बसतात आणि मला काही बोलायचं नाही. म्हणजे जोपर्यंत त्याच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. म्हणजे हे वर्तन घडत जातं. म्हणजे इथेच कुठेतरी आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टींचा त्या मुलांवर परिणाम होत असतो. आणि यातनं काही वेळेला असं होतं की जर आजी आजोबांची भूमिका काय आहे, आई वडिलांची भूमिका काय आहे, इतर नातेवाईकांची भूमिका काय आहे या सगळ्या बालकाच्या संगोपनामध्ये, या जर प्रत्येकाने समजून घेतल्या तर बरेचसे प्रश्न हे काय होतात तिथल्या तिथे संपून जातात. आणि एकत्र कुटुंबामध्ये अनेक गोष्टी असतात आणि ह्या अनेक गोष्टी त्यांना आचरणातनं शिकायला मिळतात आणि त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम मुलांच्या निश्चितच वर्तनावर, मनावर, भावनांवर होत असतो. आता घरात जर आज काय होतं, घरातच वडील खूप जोरात ओरडत असतील, खेकसत असतील, म्हणजे उलटही प्रकार होतो, कदाचित आई पण हे करत असते आणि मग हे त्याला जेव्हा दिसतात मग वडील म्हणतात जाऊ दे कटकट नको यायची, बरं हे असं तर असं की ती मुलं अनुकरणातनं शिकतात. तसंच उलट आहे, वडीलही अगदी त्रागा करत असतील आणि नको आई म्हणे नको बाबा त्यांचं मनासारखं होऊ दे की मग तो ते त्यातनंच काय करतो शिकतो. आणि मग ते शिकला की आपण अपेक्षा काय करतो मुलांनी करायचं नाही आणि मोठ्या माणसांनी करायचं, मग तो हे कंपॅरिझन स्वीकारत नाही. म्हणजे अशा ह्या एकत्र आणि विभक्त कुटुंबाच्या याच्यामधनं निर्माण होतात. गोष्टी सांगणं आहे, गोष्टींमधनं सुद्धा अनेक मूल्यांचं जे काही संस्कारीकरण होत असतं ते तिथनं घडत असतं. किंवा एकमेकांच्या बद्दलची जी भावना असते, नाही ह्याला ठेव त्याला आवडतं ही वस्तू त्याला ठेव, म्हणजे आपापस तिथे शेअर होणं, हे संस्कार मुलांमध्ये काय केले जातात, संस्कारित होतात. तिथे वेगळं काही शिकवावं लागत नाही आणि त्यातनं मग जर शिकवावं लागत नाही तर ते स्वीकारलं जातं. आणि स्वीकारणं हेच काय आहे महत्त्वाचं आहे. आणि स्वीकारण्यामधनं काय केलं जातं की त्याच्यामध्ये तडजोड होत नाही किंवा मी का हे करावं असं पण तिथे मनात येत नाही, ते अंगळवाणी पडलं जातं. तीच तिथे काय होत असते, मनाला शरीराला सवय लागलेली असते.
1: नक्कीच योगायोगाने हा संपूर्ण मे महिना मेंटल अवेअरनेस हेल्थ मंथ म्हणून साजरा केला जातो आणि आपण कुठेतरी मानसिकतेबद्दल बोलतो आहोत, मुलांच्या मानसिकतेबद्दल बोलत आहोत. आणि हा महिना आपण साजरा करतो आहोत पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला असं हवं असतं की आपलं हेल्दी आयुष्य हवं असतं, निरोगी मन हवं असतं, सकारात्मक आयुष्य प्रत्येकाला हवं असतं. यासाठी या महिन्यानिमित्त काय सांगाल?
0: आता मानसिक आणि शारीरिक आरोग्य, मग आता आज जर आपण पाहिलं तर शारीरिक समस्याही अनेक आहेत, मग त्या आहारापासून पण आपण पाहिल्या तर मुलांचं जे फूड आहे तर ते काय सगळं जर आपण पाहिलं तर हे फूड म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सगळं काय आहे घातक आहे. कारण काय त्यांना चिप्स लागतात, टी व्ही समोर बसले, मोबाईल बघत बसले, चिप्सचं पाकिट पाहिजे. म्हणजे त्या आणि मुख्य म्हणजे काय की जेवत असताना त्यांच्या हातात काय असतो,
1: मोबाईल.
0: मोबाईल आपण जर बघितलं की जेवत नाही आहे मूल, अगदी लहान मूल बघितलं तर आई भरवत असते आणि हातात काय दिलं जातं,
1: मोबाईल.
0: म्हणजे ह्या मोबाईलवरमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात, मग त्या हिंसक असतील, आरडाओरडीच्या असतील, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडत असतात निश्चितच त्याचा परिणाम हा काय होत असतो, मुलांच्या मनावर होत असतो. आणि जेवण जेवत असतात म्हणजे त्यातनं सगळ्या त्या शरीरामध्ये त्या सगळ्या मेंदूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत असतात आणि मग ह्यातनं निश्चितच त्यांच्या वर्तनामध्ये काय होत असतात, समस्या येत असतात. आणि मग नंतर आपण जेव्हा म्हणतो की मोबाईलच सोडत नाही, काही वेळेला असं आज जर आपण पाहिलं तर बघतो की दुसऱ्याचे फोन आलेले असतात पण ही मुलं काय करतात,
1: कट
0: करतात, सांगतच नाहीत. काही वेळेला काय असतं, महत्वाचे निरोप असतात पण त्याचं त्यांना काही भान नसतं, म्हणजे इतकी ॲडिक्शनता ही त्याच्यामध्ये आलेली असते. आणखी आपण कोणत्या प्रश्नावर होतो,
1: महिना मेंटल हेल्थ अवेअरनेस.
0: हां, तर हे झालं म्हणजे की जे आपण अगदी मॅगी असेल ते तून त्यांना आवडतं आणि मग ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे की आई वडील ह्यांनी सुद्धा किंवा घरातली जी लोक असतील, तर मॅगी आवडते ना, नूडल्स आवडतात ना, तर अनेक आपल्याला यूट्यूबवरनं सुद्धा हेल्दी फूड त्याच्या रेसिपी ह्या मिळत असतात. मग मुलांना घेऊनच आपण जर ह्या गोष्टी रेसिपी केल्या, आता मे महिना आहे त्यामुळे मुलांनाही भरपूर वेळ आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर खूपच गोष्टी साध्य होतील. एकतर हेल्दी फूडही मिळेल, मुलांमध्ये काहीतरी चांगलं करण्याच्या ज्या कृती आहेत त्या पण त्यांना आपल्याला सवयी काय करता येतील, त्यांच्यामध्ये रुजवता येतील. हे झालं खाण्याचंच. तसंच ठीक आहे, मोबाईल वापरायला दिला तरी काय पाहायचंय हे सुद्धा निश्चित झालं पाहिजे. मुळात काय होतं की आई वडीलच वेळ मोकळा मिळाला थोडासा की मोबाईल चालू करतात आणि मग आपोआपच, मग मी जर बघितला तर तुम्हाला वाईट वाटतंय पण तुम्ही तर बघताय, म्हणजे हे साधलं जातं. मग इथे आई वडिलांनी जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारे की जेवण करताना मोबाईल नकोय, किंवा एक म्हणतो ना की 15 मिनिटंच तुला मिळेल बघायला, आणि काय बघायचं आहे हे काय करून दिलं पाहिजे, निश्चित करून दिलं पाहिजे. मग त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी असतील. म्हणजे काही घरामध्ये असं होतं की आई जरी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही ठिकाणी असं आढळलं की त्यांच्याकडे मोबाईल होता, मग ही मुलं वेगवेगळ्या लँग्वेज शिकले आणि काही मुलं काय झाले की गेम्स इतर गोष्टी यांच्यामध्ये अधीन झाले. म्हणजे हा सगळा जो काही परिणाम असतो हा हेल्थवर होतोच. आणि मुख्य म्हणजे व्यायाम. व्यायामालाही की सकाळी आता मे महिना आहे तर तू जातच नाही व्यायामाला, तुला काय होतं, पण जेव्हा वडील किंवा आई घेऊन गेली त्याला तर आपोआपच त्याच्यामध्ये ते जे काही खेळणं असेल, सायकलिंग असेल, याची सुद्धा काय होणार आहे, आवड निर्माण होऊ शकणार आहे. आणि मानसिक स्वास्थ्य जर असेल, मग ते घरातलं मानसिक स्वास्थ्य असेल, स्वतःच्या मुलांचं मानसिक स्वास्थ्य असेल आणि आई वडिलांचं मानसिक स्वास्थ्य असेल, तर त्यावेळेला निश्चितच घरातलं वातावरण काय होतं, प्रेरणादायक असतं, हेल्थदायक असतं. आणि ह्या आहाराच्या बाबतीतलं त्या गोष्टी तर पाळल्या पाहिजेच. आणि त्याचबरोबर जे आपण म्हणतो की इतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवत असतात त्याबरोबरच त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. मनाला उभारी मिळते, मनाला की हे मला आलं की त्याच्यामध्ये काय निर्माण होतो, आत्मविश्वास निर्माण होतो. आणि हा आत्मविश्वास निर्माण झाला की आपापच वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी साध्य करण्याची एक मनाला काय होत असते, दिशा मिळत असते. आणि मग यातनं त्याचं हेल्थ हे काय होत असतं, चांगल्या प्रकारे साधता येऊ शकतं.
1: आज तुम्ही या माध्यमात म्हणजे रेडिओ नगरच्या माध्यमात आला आहात, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत पोहोचताय, तर तुम्हाला कसं वाटतंय?
0: अगदी छानच वाटतंय. आणि हेच की पालक असतील, शिक्षक असतील, तर ह्या सगळ्यांनी हाच विचार की मुलं तर ही आपल्या देशाचं भविष्यच आहे. आणि मग ह्यातनं त्या मुलांचं सामाजिक, मानसिक, भावनिक या सगळ्याचा जे काही विकास आहे हा आधी आपण काय झाला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, पालक या नात्याने, शिक्षक या नात्याने आणि एक सामाजिक बांधिलकी या नात्याने. आणि मग यातनं आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. आज निरनिराळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत, योगांचे क्लासेस आहेत, ते म्हणजे मोफत स्तरावरही चालवले जातात. काही वेळेला वेगवेगळी शिबिरं घेतली जातात, तीही मोफत घेतली जातात किंवा इतर गोष्टी म्हणजे याच्यातनंही घेतली जातात. मग ह्या सगळ्यामधनंच आपल्याला त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य काय करता येतं, साध्य करता येतं. आणि म्हणून यातून पालक आणि शिक्षक ह्यांनी की मूल म्हणून म्हणजे माझं मूल आहे म्हणून त्याला वाढवताना मी काय केलं पाहिजे हे शिकलं पाहिजे. आणि तसंच शिक्षकांनी की शिक्षक म्हणून आजची शिक्षकाची तर भूमिका अत्यंत महत्त्वाची. आणि यामुळे त्यांनी की माझ्याकडनं किमान माझ्या या शैक्षणिक जी काही वर्ष आहेत याच्यातनं 10 तरी माझी मुलं सुजाण अशी नागरिक घडली तर निश्चितच माझं शिक्षकी जे पद आहे ते सफल होईल असा जर विचार केला आणि ह्यातनं काही ट्रेनिंग घेतलं, काही कोर्स केले, काही नवीन नवीन स्किल शिकले तर निश्चितच मुलांचं भवितव्य उज्ज्वल राहील आणि असं घडावं ही ईश्वरचरणी प्रार्थना.
1: नक्कीच. आज या माध्यमात तुम्ही आलात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आपण म्हणतो की मानसिक आरोग्याबाबत शैक्षणिक स्तरावर अगदी घरातील प्रत्येक वातावरणाबरोबर आज तुम्ही सांगितलीत त्याबद्दल रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप मनापासून आभार. आणि या माध्यमात आज तुम्ही आला आहात रेडिओच्या माध्यमात, रेडिओचं आणि तुमचं नातं कसं आहे किंवा रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का?
0: रेडिओची आठवण म्हणजे जर पूर्वी पाहिलं तर रेडिओच असायचा की सुरुवातीला सकाळी आई वगैरे जेव्हा म्हणजे आवरायला लागायची तेव्हा रेडिओ लागायचा. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी भक्तिसंगीतं असतील, नंतर वेगवेगळ्या मुलाखती असतील, अशा सगळ्या ऐकल्या जायच्या. आणि एक म्हणतो ना आपण की सगळं सकाळचं वातावरण प्रसन्न व्हायचं आणि आपली कामं करता करता की कुठल्याही प्रकारे निनिळ्या गोष्टी ऐकता ऐकता मनही प्रसन्न होत जातं आणि त्याचबरोबर विचारही प्रसन्न होत जातात. म्हणजे विचाराला सुद्धा एक चांगली दिशा मिळायची आणि ऐकता ऐकता जे विचार मनात येत राहतात आणि त्यानुसार दिवसभराचं कार्य करायला स्फूर्ती मिळायची, प्रेरणा मिळायची. आणि आज असं बघितलं तर सगळं हिंसक ऐकायला मिळतं. पेपरमधल्या बातम्या असतील, टी व्हीवर न्यूज लावल्या तर तेच तेच रिपिटेशन असतं आणि त्याचा सगळा म्हणतो ना की नकारात्मकता सुद्धा तिथे निर्माण होत होते. पण तसं रेडिओचं होत नाही, सकारात्मकता निर्माण होतेच, ते प्रसन्न वातावरण दिवसाची सुरुवात चांगल्या तऱ्हेने होत असते आणि यातनच मग निश्चित मानवीय चांगल्या प्रकारची निर्मिती घडत येत असते.
1: नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तुमच्या आवडीचं रेडिओवर कुठलं गीत आज तुम्हाला इथे ऐकावंसं वाटेल?
0: कोणतंही भक्ती गीत चालेल.
1: तुम्हाला एनर्जी देणार आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या रेडिओच्या आठवणीमध्ये भक्ती गीत हे खूप मानसिकतेचं, प्रसन्न मानसिकतेचं एक खूप चांगलं कारण असायचं, तर नक्कीच या निमित्तानं मी नक्कीच एक मराठी भक्ती गीत या निमित्तानं प्ले करेन. आणि पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नगरकरांपर्यंत पोहोचला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: तुम्हालाही धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलं आणि प्रेक्षकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते हो, आजच्या नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट रश्मी योदेकर. आज आपण नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला होता. पुन्हा भेटूयात या कार्यक्रमात उद्या याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास। लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा। पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: शूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे सचे।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आता आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं छत्रपती संभाजीनगरचं सायंकाळी 7 वाजेचं मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत।

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेव बालाल जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्र माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतीशील शेतकरी श्रीरंगदेवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री

0: क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
1: टू शील्ड सिटिझन्स देअरफॉर अँड बिझनेसेस फ्रॉम द स्टीप राइज इन ग्लोबल क्रूड प्राइसेस, सेंट्रल एक्साइज ड्युटी ऑन पेट्रोल अँड डिझेल वॉज रिड्यूस्ड बाय 10 rupees पर लिटर. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी, ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सीडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला.

0: असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाची किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देव बालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं छत्रपती संभाजीनगरचं सायंकाळी 7 वाजेचं मराठी बातमीपत्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी ऋत्विक केंद्रे बोलतोय. तुम्ही ऐकताय

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रसिक हो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादर करते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग कोमल ऋषभ असावरी. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज तुमच्या पुढे सादर करणार आहे राग कोमल ऋषभ आसावरी. या रागाचं वैशिष्ट्य हे आहे की सर्व स्वर कोमल आहेत आणि ॲसिडिटी किंवा पित्त यामुळे होणारा जो त्रास आहे त्याच्यावरती हा जो राग आहे हा अतिशय उपयुक्त आहे. ॲसिडिटीमुळे मायग्रेन किंवा अर्धशिशी किंवा जबरदस्त डोकेदुखी हाही त्रास होतो आणि या त्रासापासनं सुटका करून घेण्यासाठी कोमल ऋषभ आसावरी जरूर ऐका. सुरुवातीला आलाप गाईन आणि त्यानंतर एक पद. या कार्यक्रमाबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर कृपया ईमेल पाठवा emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग कोमल ऋषभ असावरी, गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये। नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

0: पिचिकिचिकच्या
1: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शशांक शेंडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।